सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. एफ एम बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 3 जून 2026 पहाटेचे 5

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन।

0: हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स।
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत। भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या
2: नक्की।
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का, येवा कोकण आपलाच असा।
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहे कोकणात, कोकणातून ते नक्की काय बरं सांगताय ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू।

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 6:35 होत आहेत. श्री रामचरित मानस या मालिकेचा पुढचा भाग आम्ही राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.
3: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. प्रस्तुत है श्री रामचरित मानस पाठ. आज सुनिए भाग 208.

0: श्रोते हो, 6:45 झाली आहेत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. क्रिसेंट अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
0: श्रोते हो, आज श्रीमद्भगवद्गीता याच्या दुसऱ्या अध्यायातला 60 श्लोक आपण ऐकणार आहोत. विवरण लेखन आहे माधवी जोशी यांचं, श्लोक गायन अनुजा चोपडे यांचं, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 60वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 60वा श्लोक. याचा अर्थ असा, हे कौंतेय, प्रयत्न करत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनाला देखील ही प्रमथन स्वभावाची म्हणजे शोभणारी इंद्रिय जबरदस्तीने हरण करतात. आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, करीत असता यत्न ज्ञानाच्याही मनासही नेती खेचुनी वेगाने इंद्रिये दांडगीचकी. योगेश्वर साधक बाधक विचार करतात, या मार्गात येणाऱ्या अडचणी देखील विचारात घेतात आणि त्यावर उपायही सुचवतात. कारण कोणत्याही कार्यात अडचणी येणारच, ते अपरिहार्यच आहे. परंतु त्यावर मात कशी करायची, आपला निग्रह ढळू नये यासाठी स्वतःला कसं घडवायचं, याचं मार्गदर्शन गुरु नेहमी शिष्याला करत असतात. भगवद्गीतेतला प्रमुख वक्ता योगेश्वर श्रीकृष्ण हे गुरुस्थानी आहेत आणि अर्जुनांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी केलेला गीतोपदेश अर्जुन अगदी मन लावून ऐकतो आहे. भगवद्गीतेत 18 अध्यायात 18 योग भगवंतांनी सांगितलेले आहेत. त्या दृष्टीने पाहिलं तर विविध रंगी विविध गंधांच्या फुलांचा पुष्पगुच्छ जसा आकर्षक दिसतो, तशी ही गीता या 18 योगांच्या एकत्रित परिणामामुळे उद्बोधक झालेली आहे. आणि या एका श्लोकामध्ये तीन निरनिराळ्या योगांचा समन्वय साधलेला आहे. इथे यततो म्हणजे प्रयत्नशील म्हणजेच प्रयत्न करणारा अर्थात कर्मयोग आहे. विपश्चितः म्हणजे विद्वान बुद्धिमान अर्थात यामध्ये ज्ञानयोग आला. आणि युक्त आसित मत्परहा म्हणजे माझ्याशी नित्य जोडला जाणारा अर्थातच भक्तियोग आहे. या तिन्हीच्या समन्वयातूनच स्थितप्रज्ञ जन्माला येतो असं कदाचित भगवंतांना सुचवायचं असावं. हा विषय अधिक स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुणी आहाती तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. जे पुरुष योगाभ्यासाची साधना करतात यमनियमांचं काटेकोर पालन करतात त्यांना आपलं मन आपल्या स्वाधीन ठेवणं शक्य होतं. नाहीतर इंद्रियांचं सामर्थ्य फार बळकट आहे. विषयांचं सेवन करणं म्हणजे इंद्रिय जय नाही तर त्या इंद्रियांना ईश्वर परायण करणं हेच श्रेयस्कर. इंद्रियांना चटक लावावी ती परमेश्वराची म्हणजे वाणीला हरिनामाचा छंद लावावा, डोळ्यांना त्याचंच रूप पाहण्याचं गोडी लावावी, कान त्याचंच स्तवन भजन ऐकण्यासाठी आसुसलेले असावे. अशा प्रकारे शोभणाऱ्या इंद्रियांना शांत करणं शक्य होतं. आपल्या संतांनी सांगून ठेवलंच आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या हो सुख पहा विठोबाचे मुख. थोडक्यात काय तर कर्म साधण्यासाठी प्रयत्न तर करायला हवेतच, परंतु त्याला जर ईश्वरार्पणतेची म्हणजेच भक्तीची जोड नसेल तर ते रुक्ष होऊ शकतं किंवा तर्क कर्कश होऊ शकतं. तसंच ज्ञानाला भक्तीचं मृदू अस्तर नसेल तर अहंकार बळावू शकतो. परंतु हे तिन्ही योग जर परस्पर पूरक ठरले तर मात्र स्थितप्रज्ञासारखा सिद्ध पुरुष समाजासाठी आदर्श ठरू शकतो. हेच इथे भगवंत मोठ्या खुबीनी सांगतायत. यापैकी कोणताही केवळ एकच योग परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी असमर्थ आहे. म्हणजेच कर्माला ज्ञानाचे डोळे हवेत, ज्ञानाला कर्माचे

त्याचे पाय हवेत आणि भक्तीचं अंतःकरण असेल तर त्याचा एकत्रित असा अनुकूल परिणाम दिसून येतो. जर केवळ ग्रंथाभ्यास असेल, पाठांतर असेल, सिद्धांतांवर शास्त्रार्थ केला असेल तरी जर का इंद्रिय निग्रह नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. कासवाप्रमाणे योग्य वेळी इंद्रिय आवरून धरता यायला हवीत आणि योग्य वेळी मोकळी सोडता येणं आवश्यक आहे, कारण इंद्रियांचा जोर अनिवार्य असतो. विवेकाने कितीही मनोनिग्रह केला तरी इंद्रियांचा ओढा मोठा प्रबळ असतो. इंद्रिय ही क्षोभवणारी असतात. विषयांशी त्यांचा संयोग झाला की त्याविषयीची वासना प्रदीप्त होते आणि मन त्या विषयाकडे ओढ घेऊ लागतं आणि मग बरी वाईट कर्म देहाच्या द्वारे होऊ लागतात. त्यातून मग विवेक नष्ट होतो. म्हणून इंद्रियांचं आणि मनाचं दमन करणं हे ज्ञानी पुरुषाचं प्रथम कर्तव्य आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या गीता रहस्य या ग्रंथाला उपशीर्षक दिलंय ते कर्मयोग शास्त्र. त्यांच्या मते एकच कर्म आचरण्याचे अनेक योग, अनेक मार्ग आहेत, अनेक साधनं असतात. त्यापैकी पराकाष्ठेचा चांगला किंवा शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरणात आणता येईल का, त्याला अपवाद तरी कोणते आहेत, त्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या, हे जाणण्यासाठी काही धोरण आखावं लागतं. कारण चांगलं वाईट हे शब्द सामान्य आहेत आणि सापेक्षही आहेत. शुभ अशुभ, पाप पुण्य, धर्म अधर्म हे शब्द त्या त्या परिस्थितीनुसार बदलतात. गीतेतल्या श्रेयस प्रेयस यांचाही अर्थ तसाच आहे. अर्थात अर्जुनाचा कल प्रेयसाकडे नसून श्रेयसाकडे होता आणि त्यासाठीच भगवंत त्याला निरनिराळ्या उदाहरणांमधून स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत आहेत आणि त्याचबरोबर या मार्गात येणाऱ्या अडचणी अडथळे तेही स्पष्ट करत आहेत. त्यात ते म्हणतात, इंद्रिय ही अनिवार्य आहेत, बलवत्तर आहेत. जोपर्यंत इंद्रिय ग्राम अतिशय प्रबळ आहे तोपर्यंत भ्रम होण्याची शक्यता असते. अगदी शहाण्या विद्वान माणसांनी सुद्धा विवेकाने कितीही मनोनिग्रह केला तरी इंद्रियांचा रेटा बळकट असल्यामुळे इंद्रिय त्या विपश्चित पुरुषाला विवेकापासून खाली खेचतात आणि भवसागरात पुन्हा लोटून देतात. त्यासाठी विरागी पुरुषांनी दोन प्रमुख गोष्टींवर आपलं मन केंद्रित करणं आवश्यक आहे. एक म्हणजे विषय सुखाविषयी विरक्ती आणि दुसरं म्हणजे इंद्रिय आणि मन यांचं दमन करण्याचा अभ्यास सातत्याने करायला हवा. एकदा का इंद्रिय ग्राम वश झालं की बुद्धी स्थिर होते. अशा पुरुषालाच स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. तो अंतर्मुख होऊन विचार करतो, त्याचा इंद्रियांवर पहारा असतो, तो शास्त्र मर्यादा सोडून कधीही गैरमार्गाने आचरण करत नाही. असा हा गीतेचा आदर्श पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालत राहिलं तर आपलंही जीवन निश्चितपणे कृतार्थ होईल. अशा आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना कवी श्रीराम आठवले म्हणतात, अंतर्मुख हा समाधीस्थ हा, बैठक नाही डळमळली, त्याची प्रज्ञा स्थिरावली, यश यत्नाला निर्मम झाला, मर्यादाना ढळलेली, त्याची प्रज्ञा स्थिरावली. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या सवयींच्या मर्यादा आणि स्वतःवरचं नियंत्रण हे दाखवून देणार आहे. आपल्या स्वतःबद्दल आपल्याला फाजील आत्मविश्वास असतो. मी सुशिक्षित, मी बुद्धिमान आहे, चांगल्या वाईटाची जाण आहे, मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकतो. पण भगवंत इथे दाखवून देतात की अति आत्मविश्वास माणसाला बुडवतो. इंटरनेट, चंगळवाद, क्षणिक सुख याचं प्राबल्य असलेल्या आजच्या काळात आपण कधी तिकडे खेचले जातो ते कळतही नाही. आपली इंद्रियच इतकी ताकदवान असतात की ती तुम्हाला, तुमच्या मनाला दोरीला बांधून प्रलोभनाकडे ओढून नेतात आणि मग काही काळानंतर आपण पुन्हा भानावर येतो. स्वतःच्या सवयीवर बारीक लक्ष ठेवणं, सावध राहून त्या वाईट सवयींपासून दूर राहणं ही काळाची गरज आहे.

श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 60वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल आय डी वरती किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे विविध भारती 101 FM या केंद्रावरून. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:52 झालेली आहेत. भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. आणि एक लक्षात घ्या, 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: किशोर कुमार और आशा भोसले की आवाजों में आप सुन रहे थे पेइंग गेस्ट फिल्म का गाना। शब्द रचना मजरू सुल्तानपुरी की थी और संगीत से सवारा था सचिन देव बर्मन ने।
1: सुनिए
2: कहिए
3: सुनिए एक खुशखबरी
2: कहिए ना,
3: आ गया है मौका सखियों को अपनी बात कहने का। सखिया फोन पर हमसे बताएं अपने दिल की बात और फरमाइश करें अपने पसंदीदा गानों की। सखियों के लिए सखियों द्वारा प्रस्तुत किया जाने वाला आप सबका पसंदीदा कार्यक्रम हेलो सहेली। इस कार्यक्रम की रिकॉर्डिंग होगी प्रत्येक मंगलवार को दिन में 11 बजे से 12 बजे के बीच। हेलो सहेली कार्यक्रम का प्रसारण
4: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण। पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी। जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन। आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। आता सविस्तर बातम्या। राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली। या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे। याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ

तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027च्या घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची

0: तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबाफळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूया.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: भुले बिसरे गीत हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो, सकाळचे 7:30 होत आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अभिनेत्री नंदाला घोड्यावरून काश्मीरचं दर्शन घडवून आणणारा शशी कपूर. 1965 मध्ये जब जब फूल खिले हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन सूरज प्रकाश यांनी केलं तर लेखक होते ब्रिज कात्याल. असं म्हणतात की ब्रिज कात्याल ही कथा घेऊन शोलेचे निर्माते सिप्पी आणि अजून अशाच 3 मोठ्या निर्मात्यांकडे सुद्धा गेले होते, पण त्या सगळ्यांनी ही कथा नाकारली. मग पुढे दिग्दर्शक सूरज प्रकाश यांना ती आवडली आणि त्यांनी ती स्वीकारली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला. बॉक्स ऑफिस इंडियानुसार 1965 मधला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा बॉलिवूड चित्रपट होता, ज्याचं नाव होतं जब जब फूल खिले. आणि या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर कल्याणजी आनंदजी यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केलेली होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी देखील त्यांना सहकार्य केलेलं होतं. या चित्रपटाची सगळी गाणी ही आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती, जी खूप लोकप्रिय झाली. जम्मू आणि काश्मीर मधल्या राज या गरीब मुलाची ही गोष्ट. तो एक नाबाडी असतो आणि काश्मीर बघायला आलेल्या एका श्रीमंत पर्यटकाच्या म्हणजेच रीटाच्या प्रेमात पडतो. त्या दोघांच्या प्रेम कहाणीची ही कथा सूरज प्रकाश यांनी साकारली तेव्हा त्यांनी ब्रिज कात्याल यांना विचारले की राज हा कोणत्या धर्माचा होता, कारण आपण ते चित्रपटामध्ये कधीच स्पष्ट केलं नाही. तेव्हा प्रकाश म्हणाले की हाच तर चित्रपटाचा सगळ्यात मोठा क्लायमॅक्स आहे. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या जब जब फूल खिले या चित्रपटाबद्दल. राजच्या भूमिकेसाठी तयारी करण्यासाठी म्हणून शशी कपूर यांनी जम्मू काश्मीर मधल्या नावाड्याच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. आणि तुम्हाला माहितीये, यासाठी शशी कपूर अनेक दिवस अशा नावाड्यांसोबत राहिले सुद्धा, त्यांच्याबरोबर जेवले सुद्धा. आता महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा, जिथे राज रीटाला चालत्या ट्रेन मधनं ओढून घेतो. हा शॉट बॉम्बे सेंट्रल वर चित्रित करण्यात आला होता. सूरज प्रकाश यांनी नंदाला ट्रेन मध्ये कसे आणि केव्हा ओढायचे याबद्दल शशी कपूर यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कपूर यांनी सुद्धा त्या सूचनांचं अचूक पालन केलं. प्लॅटफॉर्म संपायला फक्त काही फूट अंतर शिल्लक असतानाच शशी कपूर यांनी नंदाला आत ओढलं तेव्हा प्रकाश यांनी डोळे मिटून घेतले होते. ते म्हणाले की ही घटना इतकी अंगावर शहारा आणणारी होती की आता नंदाचा अंत जवळ आलाय की काय, या विचारांनी माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण शशी यांनी आरामात त्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि योग्य वेळी नंदाला ट्रेनमध्ये ओढून घेतलं. अजून एक गमतीशीर गोष्ट माहितीये मंडळी, हा चित्रपट अल्जेरियाच्या चित्रपटगृहांमध्ये काही वर्षे दर 2 दिवसांनी प्रदर्शित करण्यात आला होता, कारण त्याला लोकांकडनं तेवढी मागणी होती. शशी कपूर हे अल्जेरिया, मोरोक्को आणि लिबिया सारख्या उत्तर आफ्रिकन देशांमधील सर्वात यशस्वी भारतीय अभिनेत्यांपैकी एक होते, असं म्हणतात की म्हणून माराकेशच्या बाजारपेठांमध्ये आजही काही वृद्ध दुकानदार. तुम्ही भारतातून म्हणजे शशी कपूर यांच्या जन्मभूमीतून आला असाल

तर तुम्हाला खरेदीवर डिस्काउंट देतात. या चित्रपटातली अजून एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हा चित्रपट काश्मीरमध्ये चित्रित केला गेला होता. काश्मीरचं निसर्ग सौंदर्य भरभरून दाखवण्यात आलं होतं, पण बोटीची अनेक दृश्य आणि खोलीच्या आतील भागाचं चित्रीकरण हे मुंबईतील स्टुडिओ मधल्या सेटवर करण्यात आलं होतं. बघा ना मंडळी, आत्ताच्या VFX आणि AI जमान्यात हे सगळं सहज शक्य आहे, पण त्या काळी म्हणजे 1960-65 मध्ये या सगळ्या गोष्टी कशा बरं केल्या असतील. म्हणूनच तर अशा सगळ्या दिग्गज कलाकारांना हॅट्स ऑफ. अशाच चित्रपटांच्या अनेक गोष्टी जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं जब जब फूल खिले या चित्रपटातलं हे सुंदर

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:40 होतात। डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय।
4: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय। मी कसा दिसतो ते बघायचंय।
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय।
3: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची।
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय।
5: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला।
6: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची। जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा। देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 8929304142। देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
7: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
8: नमस्कार।
7: लॅसिक लेझर बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा ती ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याला किती वेळ लागतो आणि रिकव्हरी किती दिवसात होते याबद्दल आज आम्हाला सांगा।
8: युजुअली मी तुम्हाला सांगितलं ना की लॅसिक लेझर करताना आम्ही प्री ऑपरेटिव्ह वर्कअप खूप थरोली करतो। म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की तास दीड तास नुसता तुमचा वर्कअप मध्ये जातो। कारण त्याच्या मागचं हेच आहे की लॅसिक लेझर्सचे सेफ्टी पॅरामीटर्स ऑपरेशन पूर्वी चेक करणे हे सगळ्यात मोठं काम आहे। तर या ऑपरेशनला हार्डली 10-12 सेकंद लागतात।

0: या लेझर मध्ये समजा 4 नंबरचा चष्मा असेल असं विचार करा तुम्ही, 4 नंबरचा, तर तो 4 नंबरचा चष्मा जाण्यासाठी पेशंटला एका डोळ्याला 8 सेकंद लागतात.
1: बर,
0: युजली म्हणजे 8 7 6 5 4 3 2 1 असं म्हणतो आम्ही, ऑपरेशन झालेलं असतं. म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न होता की त्याला वेळ आणि रिकव्हरी किती, तर डे ऑफ सर्जरी फक्त त्या पेशंटला आम्ही युजली, हे तर ऑपरेशन मी युजली संध्याकाळी करतो 5:30 ला, सो नेक्स्ट डे पासन पेशंटला वाव
1: अच्छा
0: आलाच पाहिजे. सो तो टीव्ही बघू शकतो, पेपर वाचू शकतो, लॅपटॉप पाहू शकतो, गाडी चालू शकतो, फिरायला जाऊ शकतो, खेळायला जाऊ शकतो, त्याला ऍज सच कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही.
1: अच्छा श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. सर तुम्ही लॅसिक लेझरच्या ट्रीटमेंट बद्दल आणि रिकव्हरी बद्दल सांगत होता, अजून काय सांगाल त्याबद्दल?
0: रिकव्हरी जी आहे ती इतकी फास्ट आहे, म्हणजे प्रोसिजर जेवढी फास्ट आहे तेवढीच रिकव्हरी फास्ट आहे. पेशंटला तर नेक्स्ट डे पासून सगळं तो करू शकतो. बरेच वेळेस युजली फार पेशंट आणि त्यांच्या आई वडिलांना, हे युजली यंग मध्ये होतं, त्याच्यामुळे आई वडिलांना खूप चिंता असते की नाही हे दुसऱ्या दिवशी पासून लॅपटॉप पाहणार, मोबाईल पाहणार. तर आम्ही ठासून सांगतो पेशंटला की नक्की बघू द्या, कारण की हे लेझरनी एकदा चष्म्याचा नंबर गेला की तो आयुष्यभर गेलेला असतो, आणि याला परत काहीतरी खूप सारे रिस्ट्रिक्शन्स जसं म्हणतो आपण की हे करा, हे नका करू, हे खाऊ नका, ते खाऊ नका, काय जे गैरसमज आहेत आधीचे ऑपरेशन बद्दलचे, तसं याला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. सो माझा म्हणण्याचा उद्देश की नेक्स्ट डे पासून ते पेशंट रुटीनली त्याचे कार्य करू शकतो.
1: वा, इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ही लॅसिक लेझर, आणि त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. अशीच माहिती पुढच्याही भागात ऐकूयात. तोपर्यंत डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. 7:45 होत आहेत.
3: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, ये हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल गम्मत गाणी हा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत.
6: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 19.

0: साठ.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोतेहो, सुप्रसिद्ध गायिका फैयाज आणि बालचमूंच्या स्वरात ऐकूयात एक छानसं बालगीत.

0: फैयाज आणि बालचमूंच्या आवाजात हे बालगीत आपण ऐकलं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोतेहो, 7:49 आणि 55 सेकंद झालेली आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि त्यानंतर ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड आम्ही प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार.
3: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, चांदीच्या ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
6: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात.
3: हो.
6: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळं असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं

0: आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत, कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅममध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650 ते 700 ग्रॅमपर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
1: अच्छा,
0: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, 2 वाट्या, 1 काटे चमचा, 1 साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅमपर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं, आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते, आणि 1300 ग्रॅमपासून 1500-1700 ग्रॅमपर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
1: पण
0: माझं म्हणणं आहे लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही,
1: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
0: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅमपर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत, त्यामुळे त्या 150-200 ग्रॅममध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅममध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा,
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की,
0: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकार आहेत तुमच्याकडे.
0: बरेचसे प्रकार आहेत, म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफेमध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात, त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2ची असते तर त्याला ते पुरेसं. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Plan for your registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आता सध्या जी काही परिस्थिती आहे एकंदरीतच जगामध्ये युद्धामुळे, यामुळे अनसर्टनिटी खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकांची सुद्धा खूप द्विधा मनस्थिती झालेली आहे. काय करावं हे कळत नाही. सतत एक टेन्शन वाटत राहतं की आपण आयुष्यभर कष्ट केलेले पैसे सुरक्षित आहेत ना. तर याबद्दल तुम्ही आज काय सांगाल?
2: काय प्रश्न घातलाय मॅडम तुम्ही. म्हणजे बघा, कवीवर

0: ग्रेस यांची एक कविता आहे, भय इथले संपत नाही. जेव्हा ही व्यक्ती असं म्हणते तर काय खरंच त्यांच्यावर बितलं असेल आणि का त्यांना हे सुचलं असेल. सलग 2-3 महिने हॉस्पिटलमध्ये असताना, 2 महिने आयसीयू मध्ये काढल्यानंतर तिथे सुचलेली कविता, कारण घराची ओढ लागलेली आहे आणि त्या घराची आठवण येताना त्यांनी काय गायलं असेल किंवा काय लिहिलं असेल, तर भय इथले संपत नाही. इन्व्हेस्टरच्या बाबतीतही तेच आहे, अनसर्टनिटी आहे, व्याजाचे दर वाढणार आहेत, अर्निंग्स कमी झालेले आहेत, एकंदरीतच त्रेधा तिरपीट आहे. पण पॉझिटिव्ह हे आहे, हीच ऑपॉर्च्युनिटी आहे. इंडियाच्या बाबतीत विचार करता इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. सेक्टर घ्या, मग ते सिमेंट सेक्टर असेल, ते आयटी क्षेत्र असेल, ते कन्स्ट्रक्शन क्षेत्र असेल, ते रिअल इस्टेट असेल, ते केमिकल सेक्टर असेल, ते फार्मा असेल, यू टेक एनी सेक्टर, इंडियाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्र हे भारतात अव्हेलेबल आहे. थोड्या अधिक प्रमाणात कदाचित आपण त्याच्यात उंची गाठलेली असेल, पण ऑपॉर्च्युनिटी ह्या खूप आहेत. म्हणूनच मी इंडियाला कायम म्हणतो इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तर या अनसर्टनिटी मध्ये या भय इथले संपत नाही या वाक्याला हे लागू होतो, कारण इथल्या ऑपॉर्च्युनिटीज असणाऱ्या इन्व्हेस्टरला येणाऱ्या कालावधीत खूप मोठा परतावा देऊ शकतात, कारण इंडिया ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे. इंडियाकडे पॉझिटिव्ह बघा, इन्व्हेस्टमेंटचा पॉझिटिव्ह विचार करा, घाबरून जाऊ नका. दर के आगे जीत है असं आपण कायम म्हणतो, तर त्या भीतीला मागे ठेवून इन्व्हेस्टमेंट आपल्या कशा वाढवता येतील, जे काही आपल्याला शक्य असेल, एसआयपी मध्ये टॉपअप करणं शक्य असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये टॉपअप करणं शक्य असेल, जर आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केली नसेल तर नव्याने इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करता येणं शक्य असेल, जे काही करता येणं शक्य आहे करा. इकॉनॉमीला हातभार लावा, इकॉनॉमी मोठी होण्यासाठी हातभार लावा, ती नक्कीच तुमचा विचार करून तुम्हाला मोठी करेल. पण भय संपण्याची वेळ आलेली आहे. नक्की तुम्हाला आठवेल भूषण वाणींनी हे सांगितलं होतं, भय इथले संपत नाही, पण हे भय संपवा, पुढे या आणि एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बना.
1: श्रोते हो, अशाच सल्ल्यांसाठी ऐकत रहा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला हा कार्यक्रम. उद्याच्या भागात पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात, बाय बाय, गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, सकाळचे 8 वाजलेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
3: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा आणि त्या जागी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची महागाई आणि किंमत विषयक माहितीची रचना आधुनिक करून ती जागतिक सर्वोत्तम पद्धतींसोबत सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं. किंमत वाढीशी संबंधित कलमांमध्ये घाऊक किंमत निर्देशांकाचा होणारा व्यापक वापर लक्षात घेता सुधारित निर्देशांकांची मालिका प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत हा निर्देशांक PPI सोबतच प्रकाशित केला जाईल आणि त्यानंतर तो बंद केला जाईल. उच्च शिक्षण विभागानं पंतप्रधान संशोधन अध्यासन योजना 2026 अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या वैज्ञानिक आणि नाविन्यपूर्ण भविष्यासोबत जोडण्याचा योजनेचा उद्देश आहे. प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षितता यासारख्या राष्ट्रीय प्राधान्याच्या 13 विषयात्मक क्षेत्रांमध्ये जागतिक भारतीय प्रतिभेला देशाच्या वेगानं विस्तारणाऱ्या संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेसोबत जोडलं जाईल. यासंबंधी सविस्तर माहिती PMRC पोर्टलवर उपलब्ध आहे. केवळ हवाई मार्गानं जर्मनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी संक्रमण विजा म्हणजे ट्रान्झिट विजा अट रद्द करण्याचा

0: जर्मनीचा निर्णय आजपासून अंमलात आला आहे. आजपासून जर्मन विमानतळांमार्गे तिसऱ्या एखाद्या देशात प्रवास करताना भारतीय नागरिकांना यापुढे एअरपोर्ट ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता भासणार नाही. भारतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बॅडमिंटनमध्ये पी बी सिंधूनं आपल्या पहिल्या सामन्यातील कठीण आव्हानावर मात करत इंडोनेशिया खुल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष एकेरीमध्ये भारताच्या हाती निराशा आली. लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानं तो स्पर्धेबाहेर गेला. पुणे आणि परिसरात आज कमाल 36 तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विजांसह गडगडाटी पावसाचीही शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.

0: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
1: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: श्रोते हो, 8:03 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात मी माधवी पानसरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दिवसाच्या कोणत्याही प्रहरी भगवंताचं नामस्मरण केल्यानं मनाला शांतता मिळते, समाधान लाभते. त्यामुळे आम्ही तुझीच लेकरे आहोत हे गणेशा गुणेशा, कलाविलास मंडिता, अगाध ज्ञान पंडिता, प्रेमळ पित्याप्रमाणे तू सदैव आमच्या पाठीशी राहावंस अशी प्रार्थना करणारं विनायक राहतेकरांचं गीत ऐकूया अपर्णा मयेकर यांच्या स्वरात. या सुंदर भक्तिरचनेला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: कृपा आपणा सर्वांवर राहावी या शुभेच्छा देऊन घेते एक छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
1: स्वामी। स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीपी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: श्रोते हो, परमेश्वरावरील श्रद्धा, दृढ विश्वास, प्रेम हाच जीवनात मनशांतीचा आधार आहे. शुद्ध अंतःकरणाने केलेली पूजा अर्चना उपासनेचा आनंद चैतन्य निर्माण करतात. अशीच चैतन्य निर्माण करणारी संत तुकाराम महाराजांची रचना ऐकूया, ज्याला संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि जी गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकली. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: संध

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: श्रोते हो, गणरायाकडे भौतिक सुख, ऐश्वर, संपत्ती, सांसारिक सुख न मागता भक्त म्हणतो, हे एकदंता धरणी धरा, हे इक्षुचाप धरा, तुझं मागतो मी आता.

0: हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
4: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
5: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील

0: कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
1: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
0: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: श्रोते हो, अनादि अनंत असलेला परमेश्वर मानवी रूपात काही समाजसुधारकांच्या रूपामध्ये देखील अवतरतो. समाजसुधारकांच्या नामावलीत एक अग्रणी नाव भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं. आजच्या दिवशी 1916 साली महिलांसाठीच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना, ज्याला आता आपण SNDT विद्यापीठ म्हणतो, त्या विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. महिलांना उच्च शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणाऱ्या अशा अण्णांना आदरपूर्वक प्रणाम करून ऐकूया वसंत बाप यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं एक प्रार्थना गीत.

0: आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हर

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: श्रोतेहो आणि याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: श्रोते हो, सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मोस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: ई KYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मोस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मोस बँकेत हवंच.
3: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय वेव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही, आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते, आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत. क्रिस्पी

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत।
3: मग आता ही भीती घालूया।
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस।
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू।
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 88 88 56 00 11।
5: द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या आपल्या आवडत्या कार्यक्रमात माधवी पानसरेचा सर्व रसिक श्रोत्यांना सस्नेह नमस्कार। श्रोतेहो, गदिमांच्या सर्वांग सुंदर भक्तिगीताने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करणार आहोत। गदिमांच्या शब्दकळा अतिशय चित्रमय अशा आहेत, त्यामुळे एखादं गाणं प्रत्यक्ष न बघता नुसतं कानांनी ऐकलं तरी तंतोतंत वर्णन आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। वीणा वादनाच्या मंजुळ स्वरांनी पहाटे गणेशाला सरस्वती देवी जागवतीये। गणेशाला प्रिय अशी रक्तवर्ण कमळं आणलेली आहेत। दवानं पाचू मण्यांसारख्या चमकणाऱ्या हिरव्या दुर्वा अर्पण करून 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीची अतिशय सुंदर शब्दात केलेली आरती ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातली। या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि सुमन कल्याणपूर यांनी सुस्वर आवाजात हे गीत गायलेलं आहे। घेऊया आनंद।

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदिमा गीत आताच आपण ऐकलं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्स खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: सन

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर हो.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: श्रोते हो, सकाळी उठल्यापासून आपल्या कलेत रमणारा आणि वाण्याच्या दुकानात दिवसभर काम करणाऱ्या नारूची कथा तुम्हाला आठवते का? चित्रपट होता गुळाचा गणपती. तर गुळाचा गणपती हे नाव का? गणपती हे बुद्धी आणि कलेचे प्रतीक मानलं जातं आणि गुळ आहे गोडव्याचं प्रतीक. गुळाचा गणपती चित्रपटातला नायक कलेवर नितांत प्रेम करणारा आणि गोड स्वभावाचा, साधा सरळ मार्गी भाबड्या स्वभावाचा आहे. त्यानं लीलेच्या मनाची तार कशी छेडली ते ऐकूया या गाण्यातनं. आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकरांची ही रचना संगीतबद्ध केलेली आहे पु ल देशपांडे यांनी.

कुणी छेडिली तार हे गाणं आपण ऐकलं. ह्या चित्रपटातली इथेच टाका तंबू, इंद्रायणी काठी, श्रीहरी विदुरा घरी पाहुणा किंवा केतकीच्या बनात अशी एकाहून एक सरस गाणी या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिली. नोव्हेंबर 1915 साली निर्माते विनायक राजगुरूंच्या कुटुंबातल्या एक सदस्य डॉक्टर सरोजिनी राजगुरू यांनी गुळाचा गणपती या 1953 साली आलेल्या चित्रपटाची हस्तलेखित प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली होती.

0: असा ठेवा हा आपण जपला पाहिजे. म्हणजे गदिमांच्या हस्तलिखिताची प्रत आपल्याकडे राष्ट्रीय संग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. आपण वेळ काढून जरूर एकदा ती जाऊन पाहून आलं पाहिजे. कार्यक्रमात यानंतर आणखीन गीतं आपण ऐकणार आहोत, परंतु आत्ता घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
4: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
3: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आयव्हीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775. 9921057575. आंबेकर लॉन्स.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: गदिमा गीतं म्हणजे चित्रपट सुपरहिट हे समीकरण निर्मात्यांना चांगलंच माहिती होतं, त्यामुळे यानंतरची दोन गीतं आपण मुंबईचा जावई आणि किचकवध या दोन सुपरहिट चित्रपटातनं ऐकणार आहोत. पहिलं गाणं आहे आशा भोसले यांनी गायलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातलं.

0: किचकवध या चित्रपटातल्या या गीताबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गजिमांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गजिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोतहो, सकाळचे 8:58 आणि 6 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ल्हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यात लवकरच ॲग्रिगेटर सहकारी टॅक्सीला परवानगी देण्यात येईल. परिवहन विभागानं याबाबतची नियमावली तातडीनं तयार करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडची भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या टॅक्सी सेवेमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीचं साधं, परवडणारं आणि विश्वासार्ह तसंच पर्यावरणाला पूरक ठरणारं अशा या वाहनाला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि निरामय आरोग्याला उत्तेजना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी यावर्षीच्या सायकल दिनाची संकल्पना आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं प्रसिद्ध विनोदी लेखक वी बोकील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा बालवाङ्मयासाठीचा पुरस्कार यावर्षी दिलीप बर्वे लिखित छोट्या अणूची मोठी गोष्ट आणि अभिषेक जाखडे लिखित जंगलातलं चांदणं या पुस्तकांना विभागून देण्यात आला. काल या पुरस्काराचं वितरण किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. शाल, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप आहे. मुलांचा मेंदू हा साठवणुकीचं साधन नसून ते प्रक्रिया करणारं केंद्र आहे हे लक्षात घेऊन पालकांनी मुलांवर उत्तम वाचनाचे संस्कार करत सर्जनशील पिढी घडवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रे यांनी यावेळी बोलताना केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम आपल्या रेडिओ सेटवर किंवा न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर ऐकू शकता. सकाळचे 9:01 आणि 34 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी माधवी पानसरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गीतकार कवी अशोकजी परांजपे यांच्या लेखणीबद्दल आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या गाण्यांबद्दल. तर अशोकजी परांजपे हे मूळचे सांगली जिल्ह्यातल्या हरिपूरचे, त्यामुळे अशोकजी परांजपे हरिपूरकर असं त्यांचं नाव होतं. कामाच्या निमित्तानं ते अनेक ठिकाणी हिंडले. मुंबई इथे लोककला संचालनालयाचे ते संचालक होते. INT म्हणजे इंडियन

नॅशनल थिएटर रिसर्च सेंटरचं त्यांचं काम सुरू असताना अगदी खेडोपाड्यामध्ये जाऊन तिथल्या लोककला आणि तिथल्या लोककलावंतांना ते भेटले. लोककलावंतांच्या ध्वनिफिती त्यांनी तयार केल्या. 1986 साली आनंदवन येथील आदिवासी कला महोत्सव आणि 1992 साली पंढरपूर संगीत महोत्सवाचं आयोजन त्यांनी केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या IOV आंतरराष्ट्रीय लोककला

पंढरपूर संगीत महोत्सवाचं आयोजन त्यांनी केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या IOV आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने त्यांचा गौरव करून त्यांना सभासदत्व दिलं. 64 कलांची आधिदेवता असलेल्या सिद्ध गणेशाला रंगसभेला येण्याचं आमंत्रण देताना अशोकजींनी भक्ताची सात्विक आणि निस्सीम भक्ती उलगडून दाखवली आहे. बाप्पाचे लंबोदर रूप, हातात शोभणारे परशु तोमर, कटीला बांधलेला नाग या बाह्य रूपाचं वर्णन ऐकूया अशोकजींच्या शब्दात, ज्याला स्वर लाभला आहे रामदास कामत यांचा आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: रामदास कामत यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली, जी होती अशोकजी परांजपे यांची. काव्यसुधाही प्राशून ओठी तृप्त मनाने ढेकर द्या. कवीची शब्दकळा सुसंस्कृत आणि किती काव्यमय आहे हे आपण ऐकलं. या भजनरूपी अमृताचं प्राशन करून आपण रसिकजनांनीही तृप्ततेची ढेकर नक्की दिली असेल, हो ना. कार्यक्रमात अशीच सरस गीतं मी आपल्याला ऐकवणार आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: 5000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
5: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
4: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
6: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकीसरशी होतात.
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेट.

0: बाजारासारखी फास्ट.
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
0: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
0: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
1: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
0: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
1: 88 55 600 11.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अशोकजी परांजपे यांची गीतं ऐकताना आध्यात्मिक आनंद तर मिळतोच आणि मन प्रसन्न होते. मन आनंदी असलं की निसर्गातल्या सभोवतालच्या चैतन्याचा रसिकतेने आस्वाद घ्यायला आपलं मन उत्सुक होतं. रसिक हो, मी तर मे महिन्याचं कॅलेंडरचं पान उलटून जेव्हा जून महिन्याचं पान उलगडलं ना, तेव्हाच मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. आता कधीही कोणत्याही क्षणी ज्याची आपण चातकाप्रमाणे वाट पाहत आहोत तो पाऊस बरसणार. निसर्गातील चैतन्य आणि मनातील प्रेमभावना आपल्याला थेट केतकीच्या बनात घेऊन जाते. ऐकूया अशोकजी परांजपे यांनी लिहिलेलं एक नितांत सुंदर गीत, जे आपल्याला केतकीच्या बनात घेऊन जाणार आहे, जिथे पिसारा फुलवून नाचणारा मोर, गहिवरणारा मेघ, सारच लोभस्वण जग आपल्याला भेटणार आहे. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची गीतरचना अशोक पत्की यांच्या संगीतानं सजलेली आहे.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची ही रचना आपण ऐकलीत. अशाच दर्जेदार रचना आपण ऐकणार आहोत, पण घेऊया क्षणभर विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात, अशी लेखणी जी केंद्रित आहे गीतकार अशोकजी परांजपे यांच्या लेखणीवरती. मराठी भावविश्वातील मंत्रमुग्ध करणारे, निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणारे एक गीत मला आता आठवते. तरल भावनांचा सुंदर कोलाज असलेल्या या गीतातली कल्पकता मनाला भुरळ घालणाऱ्या शब्दातून उत्कृष्टपणे साकार झाली आहे. सुमनताईंच्या आवाजातला सोज्वळपणा आणि भावुकता या गीताला सुरेल न्याय देत आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. पुन्हा एकदा अशोकजी परांजपे, अशोक पत्की आणि सुमन कल्याणपूर या त्रयीचं सुमधुर गीत ऐकूया.

0: श्रोतेहो, आपण हा कार्यक्रम ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 02-0670-29-100.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनीमध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: श्रोते हो, मगाशी मी आपल्याला सांगितलं नोकरीच्या निमित्तानं अशोकजी परांजपे अनेक ठिकाणी गेले, परंतु हरिपूर इथे बालपणी अनुभवलेल्या हरिकीर्तनाचा, पखवाजाचा, टाळ मृदुंगाचा नाद सतत त्यांच्या अंतर्मनात घुमत असे. संत गोरोबा कुंभारांची कथा कथेकुरी बुवा तंतोतंत डोळ्यासमोर उभी करत असत असं परांजपे म्हणतात. नामस्मरणात तल्लीन गोरोबांच्या पायी मूल तुडवलं जातं. गोरोबा आपले हात तोडून घेतात. हे सारे

प्रसंग बालवयातच मनावरती कोरले गेले. मनाच्या रावळात उभा राहिलेला गोरोबा रंगमंचावर उजाडायला मात्र 1978 साल उजाडलं असं ते म्हणतात. संत गोरा कुंभार या नाटकातली सगळी पदं खूप गाजली. मूळ कथेचा या नाटकासाठी अशोकजी परांजपे यांनी उपयोग करून घेतला, परंतु केशा आणि मार्तंड ही पात्रे त्यांनी कल्पनेने उभी केली. कर्मठता आणि निरागस भक्ती असा झगडा नाट्यरसिकांसमोर मांडला. ऐकूया संत गोरा कुंभार या नाटकातलं कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर हे पद पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

0: अशोकजींच्या लेखणीतून अजरामर झालेली ही भैरवी होती संत गोरा कुंभार या नाटकातली. अशोकजींच्या लेखणीतून अजरामर नाट्यगीते, भक्तिगीते, गण गवळण, लावणी, भावगीतं असं सारं काही साकारलं. 1975 साली बेस्ट सॉंग पुरस्कार पटकावलेलं नाविका रे वारा वाहे रे हे गीत आजही आपण अगदी आनंदाने ऐकतो. परंतु जन्म मरण नको आता नको येर झार असं म्हणत औरंगाबादला आपल्या राहत्या घरी 9 एप्रिल 2009 रोजी अशोकजींनी आपल्या इहलोकीचा निरोप घेतला आणि ते देवासला भेटण्यासाठी निघून गेले. आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमातून अशोकजी परांजपे यांच्या लेखणीला सादर वंदन करून मी माधवी पानसरे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सकाळचे 9:30 आणि 30 सेकंद झालेली आहेत. पुणा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत.
1: पुणा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया मंदार माला या नाटकातल्या पंडित राम मराठे यांनी गायलेल्या विद्याधर गोखले यांच्या पदानं, ज्याला संगीत देखील आहे पंडित राम मराठे यांचं.

0: मंदारमाला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं पंडित राम मराठे यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
3: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना

0: यशस्वी शस्त्रक्रिया ही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: श्रोतेहो, पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकूया पुण्यप्रभाव या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांचं पद.

0: पुण्यप्रभाव या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं गोविंदाग्रजांचं पद आपण ऐकलं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अट्टी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
5: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
7: कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातली रचना.

श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रीती संगम या नाटकातलं विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं प्र के अत्रे यांचं पद, ज्याला संगीतसाज आहे वसंत देसाई यांचा.

0: प्रीती संगम या नाटकासाठी विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं प्र के अत्रे यांचं पद आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोते हो, आज नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण मंदारमाला, पुण्यप्रभाव, पाणीग्रहण, प्रीती संगम आणि शिक्का कट्यार या नाटकातली पदं ऐकलीत. आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: बातम्यांची
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक आज सुरू होत आहे. या बैठकीत आरबीआयचा महागाई आणि विकास दर यावर भर असेल. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्याजदर जैसे थे राहतील अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा असं मंत्रालयानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं चालू वर्षासाठीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनं मागवली आहेत. 31 जुलै ही नामांकनं सादर करण्याची अंतिम तारीख आहे. विविध क्षेत्रात असाधारण कामगिरी करणाऱ्या बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डी के शिवकुमार आज बंगळुरूमध्ये शपथ घेणार आहेत. या समारंभाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं काल जप्त केलं. मेणामध्ये भुकटी स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक ऑटो रिक्षांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर काल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत गॅस भरणाच्या मोटारी, सिलिंडर्स आणि डिजिटल QR कोडसह सुमारे 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, सकाळचे 10:01 आणि 4 सेकंद झाली आहेत. काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला कुणाल कामथे पाईल्स क्लिनिक मनमोकळ्या गप्पा हा कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो, नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातले तज्ज्ञ, मान्यवर या लोकांशी त्यांच्या क्षेत्राबद्दलच्या गप्पा मारत असतो, त्यांच्याकडून जाणून घेत असतो त्यांचे अनुभव. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर कुणाल कामठे सर. डॉक्टर कुणाल सर, नमस्कार.
8: नमस्कार मॅडम.
7: सर, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, बऱ्याच जणांना जी एक मोठी व्याधी असते आणि त्याच्याबद्दल कुठे जायचं, कुठे उपचार करायचे किंवा त्याच्याबद्दल फारसं ओपनली बोललं जात नाही, ते म्हणजे पाईल्सचा त्रास किंवा मूळव्याध ज्याला आपण म्हणतो. या मूळव्याधीबद्दल तुम्ही काय सांगाल?
8: खूप छान प्रश्न आहे की जो आजार की ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, ज्याच्याबद्दल लपवलं जातं, असा जो आजार आपण म्हटलं तर मूळव्याध म्हणजेच पाईल्स हा आजार आहे. गुदप्रदेशी होणारा एक प्रमुख आजार म्हटलं तर काही हरकत नाही आहे. मूळव्याध हा जो काही आजार आहे तो शौचाच्या ठिकाणी म्हणजे गुदप्रदेशी होणारा एक आजार आहे, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना म्हणजे दुखणं हे खूप असतं.
7: बरोबर.
8: शौचाच्या नंतर बऱ्याच वेळा आगाग कमी जास्त प्रमाणामध्ये असते. याचबरोबर कधी मध्ये रक्तस्राव हा प्रकार देखील असतो. जर हा आजार जुना झाला तर यामध्ये त्या ठिकाणी सूज पण येत असते किंवा आलेली सूज किंवा जो कोंब वाढलेला असतो तो ढकलावा सुद्धा लागतो.
7: ओके.
8: असा हा विचित्र प्रकारचा आजार म्हटला जातो.
7: बरोबर.
8: त्यामुळं जर आपण पाहिलं तर याला शत्रुलाई होऊ नये असा आजार म्हटलं तर मूळव्याधाचा हा प्रथम नंबर.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपले कार्यक्रम आपण आपल्या रेडिओ सेटवर तर ऐकू शकताच, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगात सर्वदूर ऐकू शकता. 9:58 झाली आहे, वेळ झाली आहे ठळक

0: येताना आपल्याला दिसतो.
1: अच्छा, आता प्रामुख्याने याची कारणं काय असतात आणि मग लक्षणं काय जाणवतात याबद्दलही सांगा.
0: कारणं जर आपण पाहिली तर प्रामुख्यानं जे आपलं लाईफस्टाईल आहे की आपलं खाणंपिणं आणि आपल्या एक्सरसाइजेस म्हणजे व्यायाम हा प्रकार याच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. आज जर आपण पाहिलं तर आपण पाश्चात्य लाईफस्टाईल खूप फॉलो करत आहोत.
1: हो,
0: सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत अनेक गोष्टींचं खाणंपिणं आपलं अशा होत असतं की ज्याच्यामध्ये

0: सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत अनेक गोष्टींचं खाणंपिणं आपलं अशा होत असतं की ज्याच्यामध्ये रासायनिक घटक खूप आहेत. याचबरोबर चुकीचा आहार पद्धती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते. चुकीच्या वेळी नाश्ता करणं किंवा दुपारी चुकीच्या पद्धतीने जेवण करणं, रात्री चुकीचं जेवणं, बऱ्याच वेळा तर रात्री लेट नाईट हा जो काही प्रकार असतो, लेट नाईट पार्टी असेल, लेट नाईट जेवण असेल, हे जास्त प्रमाणामध्ये होतं. याचबरोबर आपण जंक फूड जर पाहिलं तर जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील आता खूप वाढत आहे. मी असं म्हणेल की ज्या व्यक्तींचं हॉटलिंग जास्त होतं त्या व्यक्तींमध्ये पाइल्स फिशर सारखे प्रकार हे जास्त होताना दिसतात.
1: अच्छा.
0: याचबरोबर जसं आता मी तुम्हाला सांगितलं की व्यायाम, व्यायामाचा अभाव असणं म्हणजे व्यायाम न करणं, सेडेंटरी लाईफस्टाईल जगणं, याच्यामुळं प्रामुख्यानं चयापचयाची प्रक्रिया बिघडते. त्याचा परिणाम हा GI सिस्टीम वरती होतो, पचन संस्थेवरती होतो.
1: बरोबर.
0: रुग्णाची शरीरामध्ये उष्णता वाढते, बद्धकोष्ठता होते आणि मूळव्याध ही आजार होताना आपल्याला दिसून येतो.
1: अच्छा. डॉक्टर कामठे सर, मूळव्याधीबद्दल तुम्ही सांगताय, तसंच फिशर बद्दल सुद्धा सांगा आणि मग ह्याच्यासाठी काय उपचार केले जातात त्याविषयीची माहिती हवी आहे.
0: फिशर म्हणजेच ज्याला आपण मराठीतनं किंवा संस्कृतमधनं परिकर्तिका असंही म्हणतो.
1: ओके.
0: फिशर म्हणजे गुदप्रदेशी होणारी एक जखम आहे, ज्याला आपण बोली भाषेमध्ये गुदप्रदेशी कट जाणे, चिरा पडणे किंवा एखादी जखम तयार होणे, याला फिशर असं म्हटलं जातं. ज्या वेळेस व्यक्तीला की त्याच्या आहार आणि विहाराच्या चुकीच्या सवयींमुळं बद्धकोष्ठता होते, इवन बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये जर त्याला जुलाब लागलेले असतील काही पोटाच्या इन्फेक्शनमुळं किंवा काही आजारांमुळे, तर तिथं एक प्रकाराने मोशन फ्रिक्वेंटली होऊन किंवा मोशन हार्ड होऊन एक जखम तयार होते. एक प्रकाराने मोशन असते, त्या मोशनचा तिथे एक मारा होतो, एक ट्रॉमा होतो, एक आघात होतो गुदप्रदेशी. आपल्याला माहिती आहे की गुदप्रदेश हा अतिशय म्हणजे गुदप्रदेश ही नाजूक जागा आहे.
1: हो.
0: या आघातामुळे तिथं एक प्रकारे छोटीशी जखम तयार होते.
1: अच्छा.
0: आणि ही जर जखम खूप दिवस दीर्घकाळ राहिली आणि वारंवार त्रास देत असेल तर मग तो फिशरमध्ये कन्वर्ट होताना दिसून येतो.
1: बरं.
0: यामध्ये फिशरचे दोन प्रामुख्याने प्रकार पकडले जातात, एक तर अक्यूट फिशर आणि दुसरा म्हणजे क्रॉनिक फिशर.
1: बर.
0: अक्यूट म्हणजे तात्पुरता झालेला, नुकताच झालेला, आणि क्रॉनिक म्हणजे जीर्ण, जो साधारणतः 4 ते 6 आठवड्यानंतर आपल्याला जास्त त्रास देतो किंवा 4 ते 6 आठवडे टिकून राहतो तरी पण तो जात नाही, त्याला क्रॉनिक फिशर असं म्हटलं जातं.
1: बर.
0: फिशरमध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर 4 लक्षणं आपल्याला दिसून येतात.
1: बरं.
0: पहिलं म्हणजे की शौचाच्या नंतर किंवा शौच करताना प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होणं.
1: बरं.
0: दुसरं प्रमुख लक्षण म्हणजे शौचाच्या वेळी व शौचानंतर आग होणं, म्हणजे बर्निंग सेन्सेशन आपण ज्याला म्हणतो ते. तिसरं की मोशनला लागून किंवा त्यानंतर रक्तस्राव होणं.
1: अच्छा.
0: आणि चौथं म्हणजे प्रमुख लक्षण, तिथं गुदप्रदेशी टोचल्यासारखी वेदना होणं.
1: ओके.
0: ही 4 लक्षणं प्रमुख आपल्याला फिशरमध्ये दिसून येतात.
1: अच्छा. आता ह्या दोन्ही आजारांवरती उपचार अव्हेलेबल आहेत का आणि ते कसे असतात?
0: मूळव्याध आणि फिशर यांचं जर आपण कारण पाहिली तर साधारणतः एकसारखी कारण याची असतात की हा सगळ्या चुकीच्या आहार विहारांमुळे किंवा चुकीच्या पथ्यांमुळे, अपथ्य जास्त केल्यामुळे की बद्धकोष्ठता होते, उष्णता वाढते, शौचाच्या ठिकाणी ट्रॉमा होतो किंवा तिथे जोर दिल्यामुळं पाइल्स किंवा मूळव्याध हा तयार होताना दिसत असतो. यासाठी आपल्याला जर प्रायमरी स्टेजला असेल तर निश्चितपणे औषधाने तो बरा होतो. परंतु जर तो जीर्ण असेल आणि वेदना, रक्तस्राव ह्या जास्त प्रमाणामध्ये, लक्षणं मोठ्या प्रमाणामध्ये असतील किंवा तो Grade 2, 3, 4 जर असेल तर मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट ही गरजेची असते, ज्यामध्ये आपण लेझर ट्रीटमेंट, क्षारसूत्र, हेमरेक्टॉमी, फिशरेक्टॉमी, लेझर स्पिंक्टरेक्टॉमी अशा अनेक प्रकारचे उपचार हे करू शकतो.
1: अच्छा. या सगळ्याबद्दल ही माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद सर. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिशर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185.

0: 88 886 185 888-888-66-185। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होते डॉक्टर कुणाल कामठे सर। पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार मॅडम।
2: नेहा, छान झालं ना कुलदेवीचं दर्शन?
3: छान झालं, पण मला अजिबात वाटलं नव्हतं आई मी एवढ्या लांबचा प्रवास करू शकेन। आई तुम्हाला कसं कळलं मला काय त्रास होतोय ते?
2: अगो बरेच दिवस बघत होते तुला, तू अवघडून बसत होतीस, पोट साफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेत होतीस, त्यावरून ओळखलं, पण तू काही बोलायला तयार नाहीस।
3: कसं बोलणार, अवघड जागेचं दुखणं।
2: अगं मूळव्याधीबद्दल बोलायला कसला ग संकोच, वेळेत डॉक्टरांकडे गेली असतीस ना तर एवढा त्रास झाला नसता।
3: खरंय आई, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात त्यांनी पण मला संकोच वाटू नये म्हणून लेडी डॉक्टरना बोलवून घेतलं। मग मी सगळं सांगितलं त्यांना मला काय काय त्रास होतोय ते, आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अक्षरशः 2 दिवसात फरक पडला बर का।
2: चला आता बरं वाटतंय ना?
3: हो आई, तुमच्यामुळे। हा, वडिलांची कधी अशा गोष्टींवर बोलले नाही, आणि माझी आई तर
2: ए, मग मी कोण आहे? आजपासून अहो आई नाही ए आई म्हणायचं। ह अग, कारण तू माझी फक्त सून नाही, लेख सुद्धा आहेस
3: आई।
2: सून असो की मुलगी, दोघी आपल्याच ना। अशी अवघड जागेची दुखणी त्यांना खूप त्रास देतात, तेव्हा संकोच बाजूला ठेवून त्यांच्याशी बोला आणि लवकर उपचार सुरू करा।
3: हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी। डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक, मुळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार। संपर्क 88 886 65 185, 888-888-66-185। शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन, मुंबई।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत, रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंट मधल्या यंग जनरेशनशी आपण गप्पा मारतोय आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौरभ पाटकर. नमस्कार सौरभ सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मित्रांनो.
1: जसं आम्ही म्हणतो की यंग जनरेशन ही सुद्धा आता सध्या इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप उत्सुक आहे, बऱ्यापैकी त्यांचा याच्यामध्ये पुढाकार आहे, तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत?
2: गेले एक वर्ष मी क्रिसेंट सोबत काम करतो. गुंतवणूक या विषयावर मी माझे आई वडील, आजी आजोबा यांना मी लहानपणापासून गुंतवणूक करताना बघत आलोय. तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाच्या गुंतवणुकीचे पर्याय वेगळे होते, तेव्हा तेवढे ऑपॉर्च्युनिटीज पण नव्हत्या. पण आत्ताच्या काळात गुंतवणूक करण्याचे ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळे पद्धत, वेगवेगळे पर्याय आता आलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काळानुसार प्रत्येक यंग जनरेशन, एज अ यंग जनरेशन, सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.
1: बरोबर. आता यंग जनरेशन बद्दलच आपण बोलतोय तर त्यामध्ये एक पिरियड असा असतो की ज्या वेळेला लग्नाचा पिरियड येतो आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात तो पिरियड आत्ताच झालेला आहे, तुमचं आत्ताच लग्न झालेलं आहे. तर नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या डिस्कशनच्या वेळी पार्टनर बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात बोलला होता का, तुमच्या दोघांचं एकमत होतं का, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय.
2: नक्कीच, माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. आमचं जेव्हा बोलणं चालू होतं त्यावेळेतच आम्ही म्हणजे स्वतःचं इंडिव्हिज्युअल फायनान्स कसं असलं पाहिजे किंवा त्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन खूप डीप लेवलला झालेलं आहे. आणि गेली एक वर्ष मी या क्षेत्रात असल्यामुळे त्याच्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन झालं आणि माझं आधीच ठरलं होतं की माझं जेव्हाही लग्न होईल किंवा मी जेव्हाही लग्न करेल तर बोलताना हा विषय आमचा डिस्कशन मध्ये असला पाहिजे हे मी ठरवलेलं होतं.
1: अच्छा.

0: तरुणाईलाही मला हेच सांगायचंय की जेव्हाही आपण आपला लाईफ पार्टनर सिलेक्ट करत असतो तेव्हा अर्थातच त्याच्याबरोबर आपण अनेक गोष्टी शेअर करतो, पण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं मात्र राहून जातं. तेव्हा तुम्ही देखील या वयाच्या टप्प्यावरती असाल तर जरूर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग तुमच्या पार्टनर बरोबर नक्की शेअर करा. आणि अर्थातच यासाठी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, तर यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडची. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सौरभ सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुमचं ठरलं होतं की पार्टनरशी या सगळ्या गोष्टी बोलायच्या, पण आत्ताच्या काळामध्ये जेव्हा यंग जनरेशन बद्दल बोलतो तेव्हा दोघा जणांकडनं सुद्धा या गोष्टींवरची चर्चा होणं गरजेचं आहे का, की इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे, किंवा आत्ता काय इन्व्हेस्टमेंट चालू आहे, किंवा रादर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चर्चा करताना कोणते मुद्दे चर्चेत असणं गरजेचं आहे?
1: मॅम, त्यात जर आपण तसा विचार केला तर आत्ता मीच मगाशी बोललो की आम्ही दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहोत किंवा गव्हर्नमेंट जॉबला नाही आहोत, तर त्यासाठी मी आत्तापासूनच माझी इन्व्हेस्टमेंट काय असली पाहिजे, कशी असली पाहिजे ते मी प्लॅन करतोय. त्यासाठी मी एक तर आत्ताच्या मी क्रिसेंट सोबत जॉईन झाल्यापासून थोडंसं रिव्हर्स कॅल्क्युलेशन काय असतं हे शिकलोय, ते मी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यात इंडिव्हिज्युअल फायनान्स जे आपण म्हटलो त्याच्यात काय काय असतं की आता आम्ही जेव्हा बोलत होतो त्याच्यात म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स आहेत, FDs आहेत, RDs आहेत, ते आहे. आता काही त्याच्यानुसार जर बघितलं तर प्रत्येकाचे वेगळे गोल्स असतात, इंडिव्हिज्युअल गोल्स असतात किंवा कंबाईन गोल्स असतात. आता माझे इंडिव्हिज्युअल गोल्स जे आहेत तर माझं कलेक्शन ऑफ वॉचेस किंवा रायडिंग हे माझं इंडिव्हिज्युअल गोल आहे, पण कंबाईन गोल मध्ये जर बघितलं तर घर, गाडी किंवा इंटरनॅशनल ट्रिप्स किंवा फॉरेन ट्रिप्स आपण जे आता म्हणतो किंवा फॅमिली प्लॅनिंग, हे कंबाईन गोल्स मध्ये डिस्कशन करताना हे पॉइंट्स आले पाहिजे असं मला वाटतं.
2: अगदी.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत जेव्हा आपण आपल्या पार्टनर बरोबर बोलत असतो. आपण जेव्हा लग्न ठरवतो तेव्हा आपली खूप स्वप्न असतात की आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया किंवा आपण प्री वेडिंग शूट करूयात. या सगळ्यामध्ये लग्नाचाच खर्च इतका असतो आणि हा सगळा जो खर्च असतो हा हल्ली स्वतः यूथ करते किंवा आई वडील आणि यूथ मिळून करतात. त्यामुळे हा खर्च झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला काही शिल्लकच राहत नाही. तर याबद्दल तुम्ही आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल?
2: अर्थात लग्न करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्यात चॉईस आहे. साधं करायचं, छोटं करायचं की मोठं करायचं, धूमधडकेत करायचं, हा प्रत्येकाचा चॉईस आहे. जसे आपण आता काळ बघतो आहे की गोष्टी अर्थात महाग होत चालल्यात. तुम्ही लग्न साधं करा, मोठं करा, गोष्टी महाग आहेतच. किंवा लग्नासाठी जो खर्च आहे ते पण गोष्टी आता महागत होत चालल्यात. तर त्यासाठी तुम्ही आधी प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्यात तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे घरच्यांसोबत, परिवारासोबत, की मी आता जर लग्न करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी डिस्कशन झालं तर मग त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग पण केली पाहिजे. जसं आताच्या काळात जर आपण बघतोय की जॉब लागल्यानंतर काही लोकांचे गोल्स असतात, तसं एक लग्न हा पण एक गोल त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग तुम्ही तेव्हापासून केली पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि त्यात अजून एक मला मित्रांना सांगायचं आहे की 22-23 या वर्षात आपण म्हणजे वयाच्या 22-23 वर्षी आपण जॉबला लागतो, तेव्हापासूनच आपल्याला सॅलरी येत जाते, मग आपला खर्च पण वाढत जातो. म्हणजे मला आवडलं आणि मी घेत गेलो असं होत जातं. पण त्याच काळात जर तुम्ही गोल्स जर तुमचे डिझाईन केले असतात किंवा डिफाईन केलेले असतील, तर लग्नाचा गोल त्याच्यात असेल तर तुम्ही तेव्हापासून त्याला प्लॅनिंग करू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट तेव्हापासून केली पाहिजे असं मला वाटतं.
1: अग्री. म्हणजे जबाबदारी नाही म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची नाही असं न करता आधीपासून जर का इन्व्हेस्टमेंट केली तर नंतरच्या जबाबदाऱ्या सहज पेलल्या जाऊ शकतात. म्हणूनच तरुणाईला मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का, मुळात इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय का, आणि ही इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली तर तुमचे गोल्स लवकर अचीव

0: होतील, या सगळ्याकडे बारकाईनी बघा आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
6: नमस्कार मॅडम.
5: आपण बोलतोय की सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी बरेच जण घेतात आणि जे अशी फ्रँचायझी घेण्यात उत्सुक आहेत त्यांना आपण माहिती देतोय. तर जेव्हा ही फ्रँचायझी घेतली जाते त्यावेळेला त्यांना सुद्धा पर्सनल आयुष्यामध्ये कसा फायदा होतो, कशा प्रकारे त्यांची ग्रोथ होते आणि कंपनी त्यांना कशी कशी अप्रिशिएट करते याबद्दलही सांगा.
6: खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी विशेषतः पदवीधर महिला घेतात. तर आपण बघतो की महिलांचं शिक्षण खूप छान झालेलं असतं पण घरच्या जबाबदाऱ्या, मुलं याच्यामुळे त्यांना कुठेही नोकरी बाहेर जाऊन करणं काही काही वेळेला शक्य होत नाही. तर अशा महिला ह्या अबॅकसची फ्रँचायझी घेऊन ऑफलाईन मध्ये तर हे फक्त शनिवार रविवार क्लासेस असतात, त्यांच्या एरियामध्ये एखादं सेंटर सेटअप करून ते शनिवार रविवार हे क्लास घेऊ शकतात. ऑनलाईन मध्ये तर ते घरातून लाईव्ह क्लासेस त्यांना घ्यायचे असतात. तर त्याच्या एक शिक्षणाचा उपयोग ह्या फ्रँचायझीच्या माध्यमातून होतो आणि ते त्यांची स्वतःची एक चांगली ओळख निर्माण करू शकतात. तसंच आपण जर एव्हरेज बघितलं तर एव्हरेज महिना 50 ते 60 हजार रुपये इन्कम आज आमच्या अनेक फ्रँचायझी या बिझनेस मधून घेत आहेत. त्यामुळे एक स्वतःची आर्थिक ओळख सुद्धा ते निर्माण ह्यातून करू शकतात. तसंच जर सक्सेस स्टोरी सांगायचं झालं तर आपल्याकडे योगिता पाटील फ्रँचायझी ओनर आहेत. त्यांनी स्वतःच कार घेण्याचं स्वप्न या फ्रँचायझीतून पूर्ण केलेलं आहे. तसंच पूजा सलगरवाडा पुण्यातून आहे, त्यांनी नुकतंच पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न या आपल्या फ्रँचायझीच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. अगदी ग्रामीण भागातून पण ऑनलाईन क्लासेस घेऊन बऱ्याच महिला खूप चांगलं काम करत आहेत. त्यात आता आमच्या अनिता बाबर मॅडम इथं सातऱ्यातील खिंडवाडी म्हणून भाग आहे त्या भागातून हे ऑनलाईन क्लासेस घेतात आणि त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून एका वर्षात 100+ ऍडमिशन केलेले आहेत.
5: तेव्हा श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70 88 86 56 16 70 88 88 56 16 70. किरण पाटील सर, जसं तुम्ही म्हणालात की असे अनेक उदाहरणं तुमच्याकडे आहेत आणि जेव्हा आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळते, कौतुक केलं जातं त्यावेळेला ते काम अजून करण्याची प्रेरणा मिळते, मग कंपनी अशा लोकांना कशा प्रकारे अप्रिशिएट करते याबद्दलही सांगा.
6: जे फ्रँचायझी धारक एका वर्षामध्ये 100+ अधिक ऍडमिशन करतात त्यांच्यासाठी आपण एक शतकवीर सन्मान सोहळा म्हणून खास कार्यक्रम घेतो. याच्यामध्ये सिने अभिनेत्यांना आपण बोलवतो, जसं की गेल्या वर्षी सोप्रिल जोशी असेल, याच्या आधी अमोल कोल्हे सर असतील, कश्मीर वाजन यांच्या हस्ते हे कार्यक्रम झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो, दरवर्षी 17 ते 18 फ्रँचायझी आपल्या ह्या शतकवीर सन्मान पुरस्कार पटकवत आहेत की जे एका वर्षात 100+ अधिक ऍडमिशन करून हा सन्मान मिळवत आहेत. नुकताच आपला शतकवीर सन्मान सोहळा अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या उपस्थितीत सातारा येथे संपन्न झाला आणि यावर्षी तर तब्बल 21 महिला

0: हा पुरस्कार आपण दिलेला आहे.
1: आता या ज्या ऍडमिशन्स होतात तुम्ही म्हणालात, तर तुमचा काय अनुभव आहे, ग्रामीण भागातनं जास्त होतात, शहरी भागातनं जास्त होतात?
0: असा काय नाही, आम्हाला मिक्स अनुभव आहे. आता ऑफलाईन मध्ये ग्रामीण भागामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आपले सेंटर सुरू आहेत गेले 8-9 वर्ष. साताऱ्यामध्ये अतीत सारखा भाग असेल, कोल्हापूरमध्ये अगदी नांदी सारखा भाग असेल, किंवा अनेक ग्रामीण भागामध्ये पण सक्सेस अबॅकसचे सेंटर सक्सेसफुली सुरू आहेत. भाग ग्रामीण असो किंवा शहरी असो, त्या एरियानुसार त्यांनी कोणत्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अप्लाय करायचा, त्यांना कशा पद्धतीने यातनं ऍडमिशन अधिकाधिक होऊ शकतात, तर गेल्या 12 वर्षाचा सक्सेस अबॅकसचा अनुभव आहे. आतापर्यंत 550 फ्रँचायझी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत, तर हा सगळा अनुभव आम्ही त्यांना शेअर करतो आणि त्यांचे अधिकाधिक ऍडमिशन व्हायला मदत होते.
1: क्या बात है. तेव्हा श्रोते हो, सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी तुम्हालाही घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील, तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70, 88-88-56-16-70, 8885-6-1670. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळ आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, आजची केस आहे 47 वर्षांच्या समीर यांची.
5: बरोबर.
4: उंची 172 सेंटीमीटर आहे त्यांची, पण तुझ्याकडे आले तेव्हा वजन आहे 102 किलो, म्हणजे 3 आकडी वजन झालं म्हणून ते कदाचित आले असतील. आता त्यांचे मेडिकल इश्यूज म्हणजे बीपीची गोळी चालू आहे आणि प्री डायबेटिक पण आहेत.
5: येस, ऍक्च्युली समीर सर 2 गोष्टी मिळाले होते. पहिली गोष्ट म्हणजे रुटीन चेकअप असतो, तर त्याच्यामध्ये त्यांना 2 गोष्टी लगेच आढळल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपलं वजन हे 3 आकड्यांमध्ये गेलेलं आहे, जे त्यांचं मागच्या रिपोर्टला ते म्हणले की 98-99 असायचं, ह्या रिपोर्ट मध्ये ते डायरेक्ट 102 गेलं. आणि दुसरी गोष्ट, ह्या रिपोर्ट मध्ये HbA1c जे त्यांचं नॉर्मल असायचं आधी, तर ते त्यांचं 6.8 जाऊन HbA1c पोहोचलं होतं. आणि डायबिटीसच्या गोळ्या त्यांना चालू शक्यतो करायच्या नव्हत्या. त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडनं त्यांनी 3-4 महिने मागून घेतले. ते म्हणले मी माझ्या लाईफस्टाईल मध्ये मी सुधार करतो, मी व्यायामाला लागतो, सगळं करतो, पण मला डायबिटीसच्या गोळ्या तुम्ही प्लीज सुरू करू नका.
4: Okay.
5: असं त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. डॉक्टरांनी ते ऐकलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडे जॉईन करायचा निर्णय घेतला. कारण का ते आपले रेडिओचे प्रोग्राम बरेच वर्ष नेहमी ऐकत होते.
4: म्हणजे हा सेल्फ अवेअरनेस म्हणूयात आपण ह्याला, की वजन 3 आकडी गेलंय आणि डायबिटीसच्या गोळ्या तर घ्यायच्या नाहीये, वजन कमी करायला पाहिजे.
5: कसं आहे माहितीये का, भरपूर क्लायंट आपल्याकडे त्यांचा ट्रिगर पॉइंट आल्यानंतर येतात. म्हणजे भरपूर क्लायंट आपले रेडिओचे प्रोग्राम ऐकत असतात. कन्सल्टेशन करता आले होते तेव्हा सांगत होते 1.5 ते 2 वर्ष आपले रेडिओ प्रोग्राम अगदी न चुकता ऐकतात, गाडीत न जाताना आवडतात सुद्धा प्रोग्राम ऐकायला, पण अजून ट्रिगर पॉइंट आलेली नव्हती, ती आली म्हणून ते आले.
4: सो याबद्दल बोलूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32-500. विक्रम, तू सांगतोय समीर सर यांच्या केस बद्दल, आणि आपण म्हणलं तसं की बरेच जण हे ऐकत असतात.
5: Yes.
4: पण त्यांना असं वाटत नाही की आपल्याला अजून ती वेळ आली आहे, जी आल्यानंतर मग अगदी ट्रिगर पॉइंट पोहोचला की मग ते येतात.
5: मग ते येतात. तसं समीर सरांच्या बाबतीत झालं.
4: Okay.
5: ते म्हणले वजन 3 आकडीत गेलं आणि HbA1c वाढलं, म्हणल्यानंतर तातडीने म्हणलं जॉईन करायचा निश्चय केला. समीर सर जेव्हा भेटायला आले तेव्हा त्यांनी सगळं व्यवस्थित विचारून घेतलं मला, जे आपण नेहमी सांगत असतो रेडिओवरती की आपण कुठल्याही पद्धतीच्या गोळ्या, औषधं, प्रोटीन चेक्स वगैरे काही देत नाही वजन कमी करण्याकरता. ते त्यांनी कन्फर्म करून घेतलं आणि आपण खरंच असलं काही देत नाही. नॉर्मल साधं घरी बनवता येईल असं अन्नाचं डायट असतं. आणि तीच गोष्ट समीर सरांना बेसिकली खूप आवडली. कारण का त्यांना एक गोष्ट माहिती होती की कुठल्याही प्रकारचं भयंकर विचित्र डायट ते काही फॉलो करू शकणार नव्हते. कारण का त्यांचं वर्क लाईफ तसं स्ट्रेसफुल होतं बिझनेसमॅन असल्यामुळे. आल्यानंतर नॉर्मल प्रोसिजर जशी आपण फॉलो करतो तशी केली, त्यांची लाईफस्टाईल अनालाइज केली, कुठे कुठे इश्यूज होते ते बघितले. फॉर्च्युनेटली झोपेमध्ये त्याच्यामध्ये इश्यू नव्हता आणि व्यायाम करायची समीर सरांना सवय होती. म्हणजे रोज काही झालं तरी अर्धा पाऊण तास चालणं हे त्यांचं होतं. पण थोडस साखर खाणं जास्त होतं आणि खाण्याला वेळा नव्हत्या. आणि व्यायाम हा फक्त चालण्याचा होता. जे मी नेहमी लोकांना सांगतो की फक्त चालणं हा व्यायाम नाही, सर्वांगी व्यायाम पाहिजे. त्यात कार्डिओ, फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ

0: या तिन्ही पद्धतीचे एक्सरसाइज पाहिजेत. तर ते सगळं त्यांना समजावून सांगितलं, प्लॅन दिला, प्लॅन दिल्यानंतर फॉलो करायला चालू केला. फॉलो करून आज त्यांना 4 महिने झालेत, प्रोग्राम अजून चालू आहे, पण आता ह्या गेल्या 4 महिन्यामध्ये त्यांचं 11 किलोनी वजन कमी झालेलं आहे. 102 होतं, आता 91 आलेत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, 15 दिवसापूर्वी त्यांनी जो HbA1c त्यांचा रिपोर्ट केला होता, तर त्याच्यामध्ये HbA1c त्यांचं 6.1 आलंय, 6.8 जे आधी होतं ते. त्यामुळे डॉक्टरही प्रचंड खुश आहेत आणि डॉक्टर आता म्हणले आता काही डायबिटीसच्या गोळ्या चालू करायची गरजच नाही. होपफुली डॉक्टर म्हणले जर का तुम्ही तुमचं वजन खरंच 80 खालती आणलं तर तुमची ब्लड प्रेशरची गोळी सुद्धा कमी कमी होऊ शकते किंवा जाऊ सुद्धा शकते. अशी त्यांची प्रोग्रेस ही छान पद्धतीने आता चालू आहे.
1: समीर सरांच्या केस बद्दल ऐकलं श्रोते हो, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्र च्यावर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500, 9011135500, 90111 32 500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथिक कन्सल्टन्सी.
1: नमस्कार श्रोते हो, वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. श्रोते हो, शरीरधर्म आणि त्याचा मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी आपण या कार्यक्रमात बोलत असतो आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी गप्पा मारायला आपल्याबरोबर आहेत वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता. गुड मॉर्निंग डॉक्टर.
4: गुड मॉर्निंग
1: डॉक्टर. बऱ्याचदा असं होतं की कपलमध्ये एकत्र येण्यामध्ये काही अडचणी असू शकतात, तर या नेमक्या काय अडचणी असतात किंवा अंडरलाईन कारणं याचित काय असतात?
4: बऱ्याचदा रिलेशनशिपला जेव्हा बरीच वर्ष होतात, लग्नाला बरीच वर्ष होतात, तेव्हा एक महत्वाची तक्रार कपल्स करताना दिसतात. ती अशी असते की जोडप्यापैकी कोणीतरी एक जण म्हणत असतं की मला खूप इच्छा आहे परंतु माझ्या जोडीदाराला ते करावंसं वाटत नाही. ज्या जोडीदाराला ते करावंसं वाटत नाही त्याच्याशी बोललं जातं तेव्हा त्याचं कारण असं असतं की नाही, मला असं वाटतं की कालच झालंय किंवा सारखं सारखं ते का करायचंय किंवा महिन्यातून एकदा केलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं, आणि मग इथे खरा प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते.
1: नॉव्हेल्टी गेली असं काही कारण असू शकतं?
4: अगदी अगदी, खूप महत्वाचा प्रश्न विचारलायस तू आत्ता. कसं होतं की हा दोघांकडनं पण थोडासा इगो इश्यू केला जातो. म्हणजे ज्या पार्टनरला सतत इच्छा आहे त्याला असं वाटतं सतत माझ्याचकडनं विचारणा होते किंवा मग ते असं मला असं वाटतंय की मी सारखंच मागतोय किंवा मागतीये, आणि समोरचा सतत नकार देतोय, त्यामुळे त्या विशिष्ट व्यक्तीला असं वाटायला लागतं आता मला विचारायचं नाहीये, माझी इच्छा असली तरी पण मला विचारायचं नाहीये. आणि दुसऱ्या व्यक्तीचं असं होतं की माझ्या पार्टनरला केवळ सेक्समध्येच इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे केवळ त्याच बाबतीतलं बोललं जातं, विचारणा होते. पण या दोघांमध्येही बसून बोलणंच होत नाही की तुला का नकोय आणि तुला का हवंय, तर हे आपण जरा एकदा बोलूयात का की तुला जास्त हवंय का आणि तुला अगदीच नकोय का, आणि तिथे कुठेतरी आपण एका सुवर्ण मध्यावर पोहोचू शकतोय का असं बोलणं नाही होत.
1: श्रोते हो, लैंगिकतेविषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290, 77-220-81-290, 77-220-81-290. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं पण मग हे जे काही इश्यूज आहेत हे टॅकल कसे करायचे,
4: याचं कारण काय आहे त्याच्या मुळाशी जाणं आधी गरजेचं असतं. कपल्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा बरीचशी जी कारण आहेत त्यापैकी स्त्रियांची आणि पुरुषांची वेगवेगळी कारणं असतात नाही म्हणण्यामागची, तर ती शोधून काढण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे खूप दमायला होतोय का, थकायला होतोय का, किंवा जॉब स्ट्रेसफुल आहे का, घरातली कामं त्याचा लोड येतोय का, मुलांचं करायला लागतंय त्याच्यामुळे, स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः की खूप ताण असतो आणि म्हणून सेक्स करायची इच्छाच होत नाहीये, किंवा घरात इतर काही कारणांमुळे मतभेद आहेत का, इतर काही त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद आहेत का की ज्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफ वरती होतोय. एखादा पार्टनर अजिबातच दुसऱ्या पार्टनरच्या बाबतीत विचार करत नाहीये सेक्स सोडल्यास, असं काही घडतंय का, आणि मग विचार केला जातो की खरा डिझायरचा विषय आहे का, म्हणजे लिबिडो खरंच कमी आहे का, लिबिडो पर्यंत गेलेलंच नाहीये हे प्रकरण, म्हणजे की माझी स्वतःची लैंगिक इच्छा किती आहे हे अनेकांना माहितीच नसतं, ते एक्सप्लोरच झालेलं नसतं. आणि कधी कधी जे काही जोडीदार मला

0: सांगतोय किंवा सांगते त्याच्यावरच माझा विश्वास असण्याची शक्यता अधिक असते की तुझी इच्छा जास्त आहे किंवा तुझी इच्छा कमी आहे. आणि हे इतकं साधं सोपं नाहीये, या सगळ्या गोष्टी वर्कआउट करायला लागतात. आता ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरं तर त्यांनी आपापसात बोलून सोडवण्यासारख्या असतात पण ते घडत नाही, म्हणूनच ते येतात ट्रीटमेंटला, उपचाराला. मग त्यांना काही विशिष्ट प्रकारचे एक्सरसाइजेस आम्ही सांगतो की ज्याला मेंटल थेरपीज म्हणू, काही एकत्र करण्याच्या गोष्टी असतील त्या सांगतो. त्याच्यानंतर जर खूप थकवा असेल तर त्या संदर्भात काय करता येईल म्हणून ब्लड टेस्ट केलेल्या असतात. त्यामधनं काही डेफिशियन्सीज आहेत का हे बघितलं जातं. आणि जर खरं मगाशी म्हटलं तसं इगोचा प्रॉब्लेम झालेला असेल दोघांमध्ये तर तेही सामंजस्याने सोडवण्यासाठी काउन्सिलिंग असतं, औषधोपचार असतात, हे सगळं करायला लागतं.
1: श्रोते हो, लैंगिकतेविषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290 77-220-81-290 77-220-81-290. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर उर्जिता यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:35 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. या कार्यक्रमात ऐकूया प्रल्हाद केशव अत्रे यांनी रचलेलं आणि दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. मीनाक्षी शिरोडकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे ब्रह्मचारी चित्रपटातलं.

0: श्रोतेहो, आपण प्रल्हाद केशव आत्रे यांनी रचलेलं आणि दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. मीनाक्षी शिरोडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं ब्रह्मचारी चित्रपटातलं. श्रोतेहो, आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सोरायसिस या विकाराबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की सोरायसिस म्हणजे काय, आपण काय माहिती द्याल याबद्दल?
1: खर तर आजकाल सोरायसिस हा खरोखर खूप कॉमन असा आजार झालेला आहे, पण सोरायसिस बद्दल जर सांगायचं झालं तर खूप जटिल, कष्टदायक आणि खूप त्रासदायक असा हा त्वचेचा आजार आहे. ज्याप्रमाणे पांढरे डाग, लायकन प्लॅनेस, लायकनिफाईड एक्झिमा किंवा कोड येणं हे जसे कष्टदायक आजार आहेत, त्याचप्रमाणे सोरायसिस हा एक प्रकारचा खूप त्रासदायक आणि उपचारासाठी कठीण असा एक आजार होऊन बसला आहे. परंतु या आजाराची जर आपण काही लक्षणं पाहिलीत किंवा या आजारामध्ये नेमकं काय होतं हे जर आपण अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या आजारामध्ये आपल्या डोक्यावरील त्वचा याच्यावर खाज येते. सुरुवातीला आपण त्याला कोंडा असे समजू शकतो. बऱ्याच अंशी लोक कोंड्यावर भरपूर उपचार करतात, परंतु हा कोंडा काही केल्या जात नाही किंवा नाहीसा होत नाही, परंतु कालांतराने तिथे गट्टे येतात किंवा काही प्रकारची खाज यायला लागते आणि त्या खाजेतून चिरा पडणं किंवा पापुद्रे निघणं, भुसा निघणं असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे सोरायसिस या आजारामध्ये गुडघे आहेत, कोपर आहे, कंबर आहे, पाट आहे, विशेषतः कानामागच्या जी काही छोटी फट आहे यामध्ये काही चट्टे आपल्याला दिसून येतात. हे चट्टे थोडेसे लालसर असतात, त्यांना प्रचंड खाज असते. खाज आल्यामुळे कालांतराने ही त्वचा जाड होते. त्यानंतर त्याच्यावर एक सफेद पापुद्रा किंवा सफेद चंदेरी रंगाचे खवले यायला सुरुवात होतात आणि नंतर आपल्याला असे दिसते की हे खाजावल्यानंतर हे खवले किंवा ही त्वचा भुस्याप्रमाणे आपल्याला पडते. त्वचेच्या बाह्य पेशींचा फारच जलद गतीने विभाजन झाल्यामुळे ती त्वचा जाड पडते आणि पातळ असे पापुद्रांमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच काय की त्वचेचा हा एक प्रकारचा आजार असून तो खूप क्रॉनिक किंवा दीर्घकालीन असा एक आजार आहे. आणि आज जो पूर्वी खूप रेअर होता किंवा खूप तुरळक लोकांना तो दिसून यायचा, आज तो आपल्याला बहुतांशी लोकांमध्ये दिसून येतो.
2: सोरायसिस हा त्वचेचा एक विकार आहे आणि तो दीर्घकालीन असा विकार आहे आणि पूर्वी अतिशय कमी प्रमाणात असलेला हा विकार आता मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या.

0: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29।
1: डॉक्टर, सोरायसिसची कारण आपल्याला काय सांगता येतील?
2: सोरायसिस या आजाराचा जर आपण अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की अनुवंशिकता हा एक यामध्ये असा घटक आहे की ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो, परंतु त्याचंही काही टक्केवारी आहे, त्याचंही काही प्रमाण आहे। सोरायसिसच्या 30% रुग्णांमध्ये अनुवंशिकता हे कारण आपल्याला आढळून आलेलं आहे। आई आणि वडील जर दोघांनाही सोरायसिसचा आजार पूर्वी कधी झाला असेल किंवा असेल, तर पुढच्या संततीला किंवा नेक्स्ट जनरेशनला 33% हा आजार होण्याचे चान्सेस आहेत। परंतु जर आपण पाहिलं की नेमकं आता या आजाराचं कारण असं स्पष्ट नाही आहे, परंतु काही पॅथॉलॉजिकल फाइंडिंग्समध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की शरीरातल्या काही पांढऱ्या पेशी आहेत, त्यामध्ये टी लिम्फोसाइटमध्ये काही विशिष्ट बदल होतात आणि त्याचे परिणाम स्वरूप त्वचेचे जे काही लेयर्स असतात, जे अस्तर असतात, यामध्ये ह्या आजाराचा संसर्ग आपल्याला झालेला दिसून येतो। त्यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा जो वेळ लागतो त्यापेक्षा खूप कमी वेळ लागतो आणि कालांतराने एक पापुदरा दुसरा पापुदरा किंवा ती त्वचा कालांतराने जाडसर झालेली आपल्याला दिसते। सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर हा संसर्गजन्य आजार नाही, परंतु तुरळक वाटणारा हा आजार आता इतक्या जास्त प्रमाणात आपल्याला का दिसून येतोय? त्याची कारणं अशी आहेत की आपली जीवनशैली, रोजचे जे ताणतणाव आहेत, यामधून उद्भवणारे सुद्धा काही गोष्टी आहेत, आपल्या वागण्या बोलण्याच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, यामुळे देखील या आजाराचं प्रमाण वाढतंय हे आपल्याला दिसून येतं। रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की आपल्याला आजार होतो, परंतु रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? की फक्त शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजार होतात असं आहे का? जशी शरीराला रोगप्रतिकारक शक्ती असते तशीच मनाची संवेदनशीलता असते। जर आपण प्रमाणापेक्षा खूप जास्त संवेदनशील झालो, प्रमाणापेक्षा खूप जास्त ताण सहन करत असो, प्रमाणापेक्षा खूप जास्त स्ट्रेस सहन करत असो, आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनशैलीला जर आपण मुबलक असे काही गोष्टी पुरवू शकलो नाही, योग्य आराम आपण आपल्या शरीराला देऊ शकलो नाही, योग्य आहार आपण घेऊ शकलो नाही, तरी देखील या आजाराचं प्रमाण वाढतंय किंवा हा आजार होण्याचे खूप चान्सेस आत्ता आहेत हे आपण समजू शकतो।
1: अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, त्याचबरोबर ताणतणाव ही सोरायसिस होण्याची काही महत्वाची कारणं आहेत असं डॉक्टर आपल्याला सांगतायत।
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या। आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29।
1: डॉक्टर, सोरायसिस हा विकार झालाय हे कसं ओळखावं आणि सोरायसिसचे काही प्रकार आहेत का?
2: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे डोक्यातला शुल्लक वाटणारा कोंडा हा देखील नंतर एक प्रकारच्या सोरायसिसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा तो पुढे जाऊन त्या पद्धतीचा सोरायसिस आहे हे आपल्याला दिसून येऊ शकतं। बऱ्याच अंशी त्वचेवर येणारे लालसर चट्टे असेल, पुरळ असेल, आपण त्याच्यावर वारंवार बाह्य मलमांचा वापर करतो। काही अंशी बाह्य मलमांचा वापर केल्यानंतर ते चट्टे किंवा ते डाग निघूनही जातात, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की कालांतराने हे चट्टे किंवा ही त्वचेचा विकार हा पुन्हा उद्भवतो आहे किंवा एक प्रकारचा आजार जाऊन दुसरा प्रकारचा विकार तयार झालेला आपल्याला दिसून येतो। आता सोरायसिसचे जे काही प्रकार आहे याबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये एकूण 8 असे प्रकार येतात। तर याच्यातला जो सगळ्यात डेंजरस प्रकार आहे तो म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस। म्हणजेच आपण जर सोरायसिसला वेळेत आटोक्यात आणू शकलो नाहीत किंवा जर आपण त्याला बरं करू शकलो नाहीत तर कालांतराने सोरायसिसच्या रुग्णांना संधिवाताचा सुद्धा आजार होतो आणि ह्या दोघांचाही संयोग म्हणून किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून सोरायटिक आर्थरायटिस हा आजार आपल्याला जडलेला दिसून येतो। बऱ्याच अंशी हातापायांचे जे छोटे छोटे सांधे आहेत ह्या सांध्यांना सूज येते। ह्या सांध्यांना सूज आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की ह्या सांध्यांमध्ये ज्या वेदना असतात ह्या प्रचंड असतात, ठसठसणाऱ्या असतात। अक्षरशः रोजचं जे काही जीवन आहे किंवा डेली ॲक्टिव्हिटीज असतात ह्यासुद्धा रुग्णाला करणं खूप कठीण होऊन जातं। त्यानंतर आपण जर दुसरा जर प्रकार पाहिला तर प्लाक सोरायसिस। ह्या प्लाक सोरायसिस या प्रकारामध्ये काय होतं तर संपूर्ण शरीरावर खूप मोठमोठ्या पद्धतीचे चट्टे आपल्याला दिसून येतात, त्वचा खूप जाडसर होते, हीच त्वचा कोरडीही होते, कालांतराने कोरडी झाल्या

0: मुळे त्याच्यामध्ये प्रचंड खाज सुटते. खाज आल्यानंतर त्यामध्ये भरपूर असा पांढरा कोरडा कोंडा निघालेला आपल्याला दिसून येतात. बऱ्याच अंशी हा जो काही प्लाक सोरियासिस आहे हा हाताचे कोपरे आणि गुडघ्याचे ढोपर यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आढळून येतो, किंवा मोठ्या सांध्यांच्या अवतीभोवती देखील प्लाक सोरियासिस नावाचा आजार आपल्याला दिसून येतो. नंतर प्रकार आहे गटेट सोरियासिस. गटेट सोरियासिसमध्ये काय होतात की सगळ्या शरीरावर छोट्या छोट्या थेंबांप्रमाणे असे ठिपके आपल्याला दिसून येतात आणि त्यांना खूप खाज सुटते. सेम यामध्येही खूप कोंडा होतो. कोंडा हा कमी प्रमाणात असतो पण खाज प्रचंड असते. रोगाची सुरुवात पाठ आणि छाती इथून होऊ शकते.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सोरायसिस या विकाराबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात, किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो असे काही केस?
7: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्याची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.
6: अच्छा.
7: त्यांना बाकीचे नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का, तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का, तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का, तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस, ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो, ह्याचं निदान कन्फर्म झालं.
6: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
7: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
6: अच्छा.
7: तर असं नसून 80-90% ट्युबरक्लॉसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात, पण हे सोडून 10-20% ट्युबरक्लॉसिस, ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्लॉसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात, हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्लॉसिस होऊ शकतो.
6: अच्छा.
7: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
6: ओके.
7: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्लॉसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात

0: लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलॉसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
1: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
0: अगदी बरोबर.
1: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर आताच आपण ऐकला.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
8: तो ऐसा बोलो ना,
7: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
9: क्यों छोटे साहब?
7: मम्मी मैं तो
9: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
5: श्रोते हो, 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. व्हेनेझुएलाच्या कार्यकारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स आजपासून 5 दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत व्हेनेझुएला द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंबाबत चर्चा करतील. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या

0: संधींची शक्यता पडताळून पाहण्यात येईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. अमेरिकेनं इराणच्या दिशेनं जाणारं एक तेलवाहू जहाज समुद्रातच रोखल्यानंतर काल इराणनं अमेरिकेच्या बहारीन आणि कुवेतमधल्या लष्करी तळांवर हल्ला केला, त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. मात्र या ताज्या घडामोडींनंतरही इराणसोबत चर्चा सुरू असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे सूचक होते, परंतु भोसले यांनीच या उमेदवारावर हरकत घेत सूचक म्हणून आपली सही नसल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त काल पुण्यात सूर्यकांत मांढरे एक कलासक्त तेजस्वी कलाकार हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, ज्येष्ठ संपादक विजय कुळेकर, कवयित्री प्रतिभा मोडक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पूना गेस्ट हाऊस आणि सूर्यकांत यांच्या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत भारताच्या प्रज्ञानंदनं जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसन याच्यावर पुन्हा एकदा मात करत आपली विजयी आघाडी कायम राखली आहे. नाशिक आणि सोलापूरमध्ये काल जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातल्या काही भागात काल गारपिटीसह पाऊस झाला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोते हो, ठळक बातम्या आत्ताच आपण ऐकल्यात. सकाळचे 11 आहेत, आता प्रसारित करत आहोत.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: सुरुवातीला ऐकूया मुकेश यांच्या स्वरातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. शैलेंद्र यांची गीतरचना असलेलं हे गीत आहे अनाडी चित्रपटातलं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
6: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: आता ऐकूया आदमी चित्रपटातलं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, शकील बदायुनी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
8: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
9: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
10: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
9: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
11: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभ क्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
12: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत ऐकूया. हे रचलंय मजरूह सुलतानपुरी यांनी आणि संगीतबद्ध केलंय RD बर्मन यांनी. चित्रपट आहे रामपूर का लक्ष्मण.
13: क्या कहा?

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

0: लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि
2: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
3: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं गीत आता ऐकूया. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीतरचना आहे राहुल देव बर्मन यांची. चित्रपट आहे समाधी.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतरचना आहे राहुल देव बर्मन यांची आणि चित्रपट आहे द ट्रेन.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: सिलसिला चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं गीत आता ऐकूया. गीतरचना आहे जावेद अख्तर यांची आणि संगीतरचना आहे शिव हरी यांची.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत को

0: कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
5: अहो रिझल्ट लागले, आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
6: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
5: संपर्क 940-598-93-75.
6: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
7: जिनके पास कोई गारंटी नहीं है, सरकार खुद उनकी गारंटर बन रही है.
8: पिछले 6 वर्षों में पीएम स्वनिधि योजना के तहत 75 लाख से ज्यादा स्ट्रीट वेंडर्स को 17,800 करोड़ रुपए से अधिक के लोन दिए गए हैं. साथ ही ब्याज सब्सिडी और डिजिटल लेन देन पर कैशबैक के रूप में लगभग 800 करोड़ रुपए की सहायता भी प्रदान की गई है. आज देश भर के स्ट्रीट वेंडर्स, जिनमें करीब 46% महिलाएं हैं, अपने व्यापार को नई ऊंचाइयों तक ले जा रही हैं. पीएम स्वनिधि के 6 साल, उत्साह, सम्मान, स्वाभिमान.
9: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
10: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
11: कन्यादान चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे नीरज यांची आणि संगीतरचना आहे शंकर जयकिशन यांची.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स ट्रॅव्हलर बॅग्स छत्र्या रेनकोट साठी एकच नाव रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
9: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
10: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
11: लता मंगेशकर इला अरुण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आता ऐकूया. हे गीत आहे लंबे चित्रपटातलं. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीतरचना आहे शिव हरी यांची.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: श्रोते, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते, आता थोड्याच वेळात म्हणजे 11:58 ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. ब्रिक्स आपत्ती जोखीम कपात कृती गटाची बैठक आजपासून ओडिशातील पुरी इथं सुरू होत आहे. 11 ब्रिक्स देशांची शिष्टमंडळं, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ या बैठकीत सहभागी होतील. दक्षिण गोलार्धातील शाश्वत विकासाला चालना देणं आणि आपत्तीला सामोरं जाण्यासाठीची सज्जता यावर या बैठकीत भर दिला जाईल. देशाची सार्वभौमता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यामध्ये सार्वभौमतेलाच प्राधान्य असेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मनोविकारक पदार्थांच्या बाबतीत देशहितालाच प्राधान्य असेल असं न्यायालयानं नमूद केलं. तुरुंगातून मोबाईलच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवणाऱ्या एका व्यक्तीला जामीन देण्याचा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. सध्याची घाऊक किंमत निर्देशांक प्रक्रिया बदलून सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशाचा महागाई आणि किंमत माहिती आराखडा आधुनिक करून तो जागतिक पद्धतींशी सुसंगत राखण्यासाठी

0: सरकारनं हा निर्णय घेतला आहे. घाऊक किंमत निर्देशांकासाठीचं आधार वर्ष 2022-23 करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित घाऊक किंमत आणि उत्पादक किंमत निर्देशांक या महिन्याच्या 15 तारखेला जाहीर केले जातील अशी माहिती मंत्रालयानं दिली. उच्च शिक्षण विभागानं पंतप्रधान संशोधन पीठ योजना 2026 अर्ज मागवले आहेत. जागतिक स्तरावरील भारतीय प्रतिभेची नाळ, भारताच्या वैज्ञानिक आणि नवोन्मेषी भविष्याशी जोडणं हा या राष्ट्रीय उपक्रमाचा उद्देश आहे. ही योजना जागतिक स्तरावरील भारतीय प्रतिभेला राष्ट्रीय प्राधान्याच्या 13 क्षेत्रांमधील देशाच्या वेगानं विस्तारणाऱ्या संशोधन, विकास, नाविन्य आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणार आहे. 18 वर्षाखालील मुलींच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सिंगापूरच्या संघावर 25-0 असा विजय मिळवून भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आत्ताच आपण ऐकल्यात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी गायिका सुमन कल्याणपूर यांना विनम्र श्रद्धांजली. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली अवीट गोडीची अनेक गीतं आकाशवाणीवरनं आपण ऐकली असणार. या गीतांनी आपल्या मनाचा एक कोपरा नक्की व्यापलेला असेल. अतिशय शांत, भावमधुर आणि मखमली असा त्यांचा आवाज. त्यांच्या आवाजातली भावगीतं, भक्तिगीतं, काही चित्रपटातली गीतं, अशी अनेक गीतं आपल्या स्मरणात असतीलच. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये हजारो अशी गाणी त्यांनी गायली. रिमझिम झरती श्रावणधारा, निंबोणीच्या झाडामागे, शब्द शब्द जपून ठेवा, आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही, अशी कितीतरी लोकप्रिय मराठी गाणी आजही आपल्या स्मरणात आहेत. 89 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं आणि त्यातला बराचसा काळ संगीत सृष्टीमध्ये त्यांनी गाजवला. या ज्येष्ठ गायिकेला विनम्र आदरांजली वाहून आजच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: हा हॅलो, आपकी पसंद हा कार्यक्रम आहे, बोला.
1: हा मॅडम, मी पिंपरी चिंचवड कासरवाडी तानाजी शिंदे बोलतो मॅडम.
0: हा बोला.
1: तर मॅडम, माझा पहिल्यांदा कॉल आला गेट मध्ये.
0: होय, या कार्यक्रमात पहिल्यांदा का?
1: हो मॅडम.
0: अच्छा अच्छा, बर, स्वागत आहे तुमचं. गाणं कुठलं ऐकूया?
1: गाणं ऐकायचं प्यार झुकता नाही म्हटलं.
0: हा,
1: आणि आज ते सुमन ते वारलं ना.
0: हो,
1: संगीतकार
0: गायिका सुमन कल्याणपूर.
1: हा
0: हा,
1: त्यांना पण भावपूर्ण कथांतरी शिंदे यांच्याकडून.
0: हो, आणि गाणं कुठलं ऐकायचंय?
1: प्यार झुकता म्हटलं, तुमसे मिलकर ना जाने को.
0: अच्छा, बर.
1: मॅडम, आपलं नाव?
0: गौरी लागू.
1: ओके मॅडम, खूप दिवसांनी भेट झाली आपली.
0: हो, सुमनताईंची आठवण काढलीत आपण. सुमनताई कल्याणपूर यांचं निधन झालं आत्ताच.
1: हो, मी सकाळी न्यूज ऐकलो, मी आडत्या.
0: हा,

0: अच्छा, मला न्यूज ऐकायची फार आवड आहे. मी माझ्याकडे किशोर एफ एम आहे, मी प्रत्येक केंद्राचे समाचार ऐकत राहतो मॅडम.
1: अच्छा अच्छा. सुमनताईंनी गायलेली अनेक अवीट गोडीची मराठी आणि हिंदी गाणीही आपण ऐकत आलो आहोत. लहानाचे मोठे त्या आवाजासोबतच झालो आहोत. त्यांना विनम्र आदरांजली अर्पित करूया. आणि तुम्ही पसंती कळवलेलं प्यार झुकता नाही या चित्रपटात
0: एक दोन तीन मित्रांची नावं घेतो
1: सांगा.
0: माधव शिंदे, रणजित शिंदे, चंद्रकांत शिंदे,

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
1: गौरी, आपण किती वेळा भेटायचं?
0: होय, खरंच खरंच फारच लागोपाठ भेट होती. बर, आज
1: चालेल ना बोललं तर.
0: हो, बोला बोला बोला.
1: काही नाही, आता जरी आपकी पसंद असेल तरी पण हिंदीच गाणं सांगायचंय का कंपल्सरी?
0: हो, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे. सुमन कल्याणपूर यांचं हिंदी गाणं ऐकूया आपण.
1: हो हो हो, सुमनताई गेल्या, आता लता गेल्या, आशा गेल्या, सुमनताई गेल्या, तर आता ह्या ऐकायचं, शेवटी कुणाला ऐकायचं? या सगळ्या निघून गेल्या, फक्त एकच समाधान, या सगळ्यांच्या काळात आपण होतो, आपण यांना पाहिलं ऐकलं ह्याचं समाधान आहे की आम्ही यांना ऐकत होतो आणि ऐकले. पण एक आहे की तंत्रज्ञानाचे उपकार आहेत की या आपल्यात नाही तरी आपल्यात आहे हे तंत्रज्ञानाने आपल्याला दिलं, त्याला पण धन्यवाद दिले पाहिजे. नाहीतर आपल्याही घरातली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी फोटोत राहतात, त्यांचे आवाज, त्यांचं बोलणं आपण ऐकत नाही, पण हे तंत्रज्ञानाने दिलं आणि त्याही पेक्षा आकाशवाणीने दिलं. आणि हे आकाशवाणीचे उपकार आहे. तंत्रज्ञान तर सगळ्या जगभर आहे, पण आम्ही यांना ऐकतो ते केवळ आणि केवळ आकाशवाणीमुळे. तर सुमनताईंना मनापासून श्रद्धांजली, त्यांना शांती मिळो आणि त्यांचं एखादं छानसं हिंदी गाणं, कुठले त्यांची सगळीच गाणी चांगली आहेत, त्यातलं एखादं चांगलं गाणं लावता आलं तर बघा.
0: नक्की लावूया.

0: नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार, बोला.
0: मी आकुर्डीवरून निलेश जगताप बोलत आहे.
1: हा,
0: आणि तुमच्याशी बोलताना मला आज खूपच आनंद होतोय. कारण त्याच कारणही तसंच आहे. कारण तुमच्याशी मला बोलण्याचा प्रत्यक्ष योग हा म्हणजे इतक्या बऱ्याच वर्षामधून आज आलेला आहे. आपला जो एक कार्यक्रम लागायचा मला आठवतोय, ग्रीटवेल संदेश आते नावाचा एक कार्यक्रम होता आपला.
1: हो हो,
0: त्याच्यामध्ये माझा आणि तुमचा संवाद झाला होता, तेवढा मला संवाद आठवतोय.
1: खूप वर्षापूर्वीची आठवण सांगताय, कारण हा कार्यक्रम बंद होऊनही आता खूप वर्ष झाली.
0: जुन्या आठवणी आहेत, जुन्या आठवणी आहेत आणि त्या आम्ही आठवणी कधी विसरू शकत नाही. आणि कारण तुम्हाला आम्ही लहानपणापासून, आमच्या लहानपणापासून ऐकत आहोत. बालविद्यांपासून मी तुम्हाला ऐकत आलेलो आहे. तुम्ही जो बालविद्यांचा कार्यक्रम करायचे नीलू आणि गोट्या बरोबर, तो कार्यक्रम फार सुंदर असायचा. रविवारचा असायचा 3 वाजता. आणि त्याच्यानंतर तुमचं जे नातं निसर्गाशी आहे ते पण मी नित्य नेमाने ऐकायचो न चुकता. फार सुंदर माहिती त्याच्यामधून मिळायची. वन जंगलांविषयी किंवा अनेक
1: निसर्गाविषयीची माहिती
0: त्याच्यामध्ये मिळायची.

0: आणि आताचे जे कार्यक्रम आहेत मुलाखती वगैरे ज्या तुम्ही घेताय ते आपण फार सुंदर असतात. अधिकाऱ्यांबरोबर आपण जो काही संवाद साधताय, मागच्याच आठवड्यात मी जनगणना अधिकाऱ्यांची मुलाखत मी ऐकली तुमच्या सप्ताहामध्ये, ती पण फार सुंदर होती आणि त्याच्यामधून एक चांगली माहिती मिळाली ऐकायला.
1: बरोबर, धन्यवाद. हम तुम्ही खूपच जुने श्रोते दिसता, कारण म्हणजे माझ्या आकाशवाणीतल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच्या गोष्टी सांगताय तुम्ही, इतकी वर्ष झाली. इतके
0: म्हणजे जवळजवळ तुम्हाला पण तिथं लागून तरी आता नक्की 30 वर्षापेक्षा अधिक वर्ष झाली असणार आहेत.
1: बरोबर,
0: आकाशवाणीवरती.
1: बरोबर,
0: कारण आम्ही त्या काळात लहान होतो, आम्ही तुमचं निवेदन ज्यावेळेस ऐकायचो त्यावेळेस.
1: बरोबर,
0: आणि खरंच आता म्हणजे 40-45 वय आहे, त्यामुळे मला वाटतंय की तुम्हाला पण तेवढ्या वर्ष नक्की झाले.
1: गंमत अशी आहे बघा, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत ऐकत लहानाचे मोठे जेव्हा होतो आपण, तेव्हा त्या आकाशवाणीवरच्या माहितीचे, तिथल्या संगीताचे असे नकळत संस्कार आपल्यावर होत असतात. संस्कार हा शब्द खूप मोठा असेल कदाचित, आपल्या आवडीनिवडी त्यातनं घडत असतात. आणि लहान वयामध्ये जेव्हा तुम्ही अशा गोष्टी ऐकता तेव्हा ते आपल्या सोबत कायमच राहत.
0: हो हो हो, खरंय खरंय. आणि गौरीताई, हे कसं आहे की गाणी तर ऐकायला मिळतात, परंतु तुमच्याशी जो बोलण्याचा आनंद आहे तो खरंच खूप म्हणजे अवर्णनीय असा प्रकारचा आनंद आहे.
1: धन्यवाद.
0: त्याचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही, कारण गाणी तर आपण ऐकतच असतो.
1: हो,
0: आणि गाणी आणि बोलण्याचा जो वेगळा आनंद आहे निवेदकांबरोबर, आता माझा आणि तुमचा एवढ्या वर्षानंतर संवाद होतोय, त्याचा आनंद हा गाण्यापेक्षा पण कितीतरी पट्टीने खूप मोठा आहे असं मला वाटतं. आणि फार सुंदर वाटलं आज तुमच्याशी बोलून, मला फार छान वाटलं. आणि तुम्हाला तुमच्या बरोबर ज्या जुन्या आठवणी शेअर करायला मिळाल्या त्याबद्दल खरंच आज मला खूप आनंद झालेला आहे. आणि आज मला एक गाणं ऐकायचं आहे. आमच्या लग्नाचा 8 मेला वाढदिवस झाला.
1: बर,
0: त्या दरम्यान काय आकाशवाणीला फोन केला नाही.
1: बर,
0: तर एक गाणं आहे माझ्या मिसेसला ऐकवायचंय, तुमचं प्यार हो सजनी, सैरा चित्रपटातला आहे. रफी साहेबांनी आणि लता दिदींनी गायलेलं हे गाणं आहे.
1: हो, जरूर ऐकूया.
0: मला मला वाटतं बहुतेक रामलाल यांचं संगीत.
1: रामलाल यांचं संगीत आहे. सैरा वी शांताराम यांचा चित्रपट होता.
0: हो, वी शांताराम यांचा.
1: येस, जरूर ऐकूया.
0: आणि हो, त्याच्यामधली सगळीच गाणी छान आहेत. आणि हे जे गाणं आहे ते अतिशय अर्थपूर्ण आहे. आणि रफी साहेबांनी अतिशय सुंदररित्या ते गायलेलं आहे. आणि त्याचबरोबर लता दिदींनी देखील छान ते गायलेलं आहे. आणि चाल सुंदर आहे त्याची, चाल मला खूप आवडते त्याची.
1: ऐकूया जरूर. आणि तुमच्या लग्नाचा वाढदिवस होऊन गेला, पण तुम्हाला शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नमस्कार. हॅलो, आपकी पसंद.
4: हॅलो.
3: हा हॅलो, आपकी पसंद हा कार्यक्रम आहे. कोण बोलताय?
4: हा, मी चांदबीवी शेख बोलते.
3: हा बोला.
4: हा, चांदबीवी जाफर शेख नसरापूरवरून.
3: अच्छा, तुम्ही जुन्या श्रोता आहात आमच्या, मला आठवत असेल बरोबर तर.
4: मॅडम, तुम्ही ओळखले म्हणलं मग आम्हाला.
3: हो, नाव ओळखलं की.
4: नाव ओळखलं का?
3: हा, कारण हे नाव खूप परिचयाचं आहे. मला वाटतं तुम्ही खूप वर्ष फोन करता आहात.
4: हा हा, आम्ही नेहमी रेडिओच ऐकतो मॅडम.
3: हो ना, वा. आज कुठलं गाणं ऐकूया?
4: वाढदिवस.
3: आज कुठलं गाणं ऐकूया?
4: हा, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आता 5 जूनला.
3: बर.
4: हा, त्या वाढदिवसानिमित्त आम्हाला बोलायचं होतं. आणि 4 जूनला माझ्या नाताचा वाढदिवस आहे.
3: बर.
4: दोघांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला बोलायचंय. आणि आमच्या पसंतीचं गाणं लावायचंय.
3: हो, सांगा कुठलं गाणं ऐकूया. गाणं सांगा.
4: सौदागर मधलं 13 मेरा साथ रहेगा.
3: बर. 13 मेरा साथ रहेगा. किती वर्षांचा साथ आहे?
4: बोलताय
3: गौरी लागू बोलते मी.

0: हो हो ऐकूया आम्ही ना. हा आम्ही बघितलंय तुम्हाला, आम्ही आकाशवाणी मध्ये आलतो ना आम्ही.
1: हा तेव्हा पाहिलं का? बर बर. किती वर्षाचा साथ आहे, तेरा मेरा साथ रहेगा गाणं ऐकायचंय. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या?
0: 43 वर्षाचा साथ आहे मॅडम, 43 वर्षाचा.
1: बापरे, 43 वर्ष झाली.
0: हा 43 वर्ष. आणि आम्ही दर वर्षी नेहमी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच लावतो.
1: हा
0: आणि नेहमी आता तुम्ही आता 2 महिन्याचं हे केलेलं आहे आम्हाला.
1: हो
0: हा, मग आता 2 महिन्यानंतरच आम्ही लावतोय फोन.
1: स्वागत आहेच तुमचं कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्या पसंतीचं गीत आता आपण ऐकूया, सौदागर या चित्रपटातलं.
0: आमच्या मैत्रिणींचे नाव घ्यायचे.
1: सांगा ना.
0: मैत्रिणींचे नाव आहेत आमचे. ते म्हणले आता तुमचं वाढदिवस आहे, तुमचं फोन लागतंय आकाशवाणी मध्ये, वाढदिवसानिमित्त म्हणले तुमच्या वाढदिवसाचं गाणं लावलं तर आमचे नाव घ्या म्हणून सांगितलं आम्हाला.
1: अच्छा अच्छा, बरं सांगा आता काय नाव.
0: हा, वैशाली जोरे, जयश्री ठोंबरे, सुमिता इबुते, सुमन घाटे, करिश्मा शेख.
1: बर, सगळ्यांना हेच गीत ऐकायचंय, ऐकूया सौदागर चित्रपट.
0: अहो मॅडम ते पण लावायला बघतात पण त्यांचं लागत नाही म्हणून.
1: अच्छा अच्छा, फोन लागत नाही त्यांचा. बर,
0: त्यांचा फोन लागत.
1: प्रयत्न करत राहा, दुसरं काय सांगू. हा, धन्यवाद.

0: नमस्कार, मी आपला नियमित श्रोता रवींद्र कुडाळकर बोलतोय.
1: हां बोला.
0: खर तर आज फोन करण्याचा जो योग आलेला आहे तो दुःखद अंतकरणाने अर्थातच, कारण सुमन कल्याणपूर ज्येष्ठ गायिका यांचं दुःखद निधन नुकतंच झालंय. आणि सुमनताई म्हटल्यानंतर एक नितळ सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आपण सर्वच जण जाणतो, कसलाही अहम नाही, निगर्वीपणा असलेलं व्यक्तिमत्व. आणि नुसतं मराठी हिंदी नव्हे तर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटलेली आहेत आणि ही गाणी आजही तेवढीच रंजक वाटतात ऐकताना. आम्ही त्यांची गाणी ऐकत ऐकतच मोठे झालो, आता माझ्या वय 60 आहे, पण सुमनताई म्हणले की तो गाण्यांचा सुमनगंध आहे ना अजूनही हृदयात ठेवलेला आहे. मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती आणि तसा योग एकदा टिळक स्मारक मंदिरात आला, एकदा बालगंधर्वला आला पुण्यात, एकदा नाशिकला त्यांची प्रकट मुलाखत ऐकण्याच्या योग आला आणि टिळक स्मारक मंदिरात त्यांच्यासोबत मी फोटो काढण्याचं एक माझं स्वप्न होतं, दिवाळ स्वप्न म्हणेन मी अर्थातच, तर ते देखील पूर्ण आलं आणि खूप विचलित झालो मी ही बातमी ऐकून. त्यांची मराठीतली तर मला खूपच गाणी आवडतात, म्हणजे इस्पेशली सांगायचं म्हणजे केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर हे तर माझं एकदम फेवरेट. म्हणजे मला हे सांगायचंय की अशोक पत्की आणि अशोक परांजपे यांच्या सोबतचे कॉम्बिनेशनचे खूप त्यांनी गाणी म्हटली. आज मला हिंदी गीत ऐकायचंय कार्यक्रमात, कारण हिंदी कार्यक्रम आहे. नूर महल नावाच्या चित्रपट 1965 मध्ये प्रदर्शित झाला होता. गीतकार सबा अफगाणी, संगीतकार जानी बाबू कव्वाल आहेत आणि मेरे मेहबूब नजा आज की रात नजा खूप जे भावूक करणार गीत म्हणेन मी. आणि अर्थातच आपण जाणतो की सुमनताई या भावगीतांसाठी खूप प्रसिद्ध होते मराठीतली भावगीत, पण हिंदी म्हटलं की हे जे गीत आहे ना, मेरे मेहबूब नजा आज की रात नजा होने वाली है सर थोडी देर ओवर टाइम, किती म्हणजे प्रियकराबद्दल आकांत आर्दव या गीतातलं जो आहे ना तो खूप भावलतो मला. म्हणून हे गीत मला ऐकायचे आणि मी एक सुचव असं वाटतं रसिकांना, हे गीत रात्री ऐकलं ना आपण काय मज्जा येते ना.
1: खरंय, कारण सुमनताईंचा स्वर आहे आणि संगीताची जादू आहे आणि तुम्ही म्हणता ते खरंच आहे की काही गाणी अमुक वेळेला ऐकली तर त्याचा परिणाम जास्त होतो. भारतीय शास्त्रीय संगीताची पण हीच परंपरा आहे ना की त्या त्या वेळेत ते राग गायले जातात आणि

0: त्या त्या भावना, त्या भावनांची निर्मिती करण्याचं अतिशय उत्तम कसब त्या स्वरांमध्ये असतं, सुरांमध्ये असतं. सुमनताई कल्याणपूर यांना श्रद्धांजली या गाण्यातनं आपण अर्पित करूया.
1: श्रद्धांजली उत्तम करूया.
0: आणि एक एक स्वर आपल्याला सोडून जात आहेत याचं दुःखही आहेच.

0: नमस्कार, हॅलो, आपकी पसंद.
1: नमस्ते मॅडम,
0: नमस्ते, बोला.
1: मी राकेश पैठणकर बोलतोय, पारगाव खंडाळा सातारा मधून.
0: हा,
1: आज 1 जूनला माझ्या वडिलांचा आणि उद्या माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे. वडिलांचं नाव जनार्दन पैठणकर आणि सासऱ्यांचं नाव सुनील गायकवाड. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला वाढदिवसाचं तुमच्या आणि कोणतेही गाणं लावा सांगा.
0: बरं, कुठलंही वाढदिवसाचं गीत ऐकायचंय?
1: हा, वाढदिवसाचं गीत लावा मॅडम.
0: ऐकूया. कुठून बोलताय?
1: ओके, पारगाव खंडाळा सातारा.
0: अच्छा अच्छा, बरं. वडील आणि सासरे असे पाठोपाठ वाढदिवस आहेत आणि दोघांच्यासाठी हे गीत ऐकूया. हा, धन्यवाद.
1: बरोबर, ओके, थँक्यू मॅडम.

0: नमस्कार, हॅलो. आपकी पसंद.
1: नमस्कार, मी विनायक सकपाळ बोलतोय
0: हां, बोला.
1: मुकुंद नगर पुण्याहून.
0: हां
1: गौरी मॅडम
0: हो,
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: ओळखलं का आपली मुकुंद नगरला एकदा भेट
0: हो,
1: झाली होती.
0: ओळखलं. आवाजावरनच लक्षात आलं माझ्या, पण चेहरा लक्षात
1: हो
0: आला नव्हता. तुम्ही सांगितल्यावर लक्षात
1: बरोबर.
0: आलं. येस.
1: येस येस. काय
0: हां,
1: म्हणताय, कसा
0: मी छान
1: आहात?
0: आहे, छान आहे, मस्त आहे.
1: खूप दिवसानंतर फोन कार्यक्रमांमध्ये सध्या तुमचा आवाज ऐकतोय
0: हो,
1: आणि खूप छान वाटतंय ऐकायला. तुमचं
0: धन्यवाद,
1: सादरीकरण तर मस्तच आहे,
0: धन्यवाद.
1: पण इकडे ऐकायला तर खूप भारी वाटतंय. म्हणजे नाटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या गौरीताई आता फोन इन कार्यक्रमांमध्ये आम्हाला भेटतायत, त्याच्यासाठी खूप आनंद होतोय. बाकी ऊन आणि सगळं वाढतंय, पण सध्या लवकर पावसाची वाट बघतायत सगळी लोक,
0: खरंय.
1: आणि येईल लवकर पावसाची.

0: अशी आशा करूया
1: पाऊसाचं.
0: अशी
1: हो आणि पाऊस नक्कीच नक्कीच, पाऊस जरा कमी आता सांगतायत पण जेवढा पुरेसा हवा आहे तेवढा पडेल अशी नक्कीच आशा करू शकतो आपण.
0: हो आणि हा प्राथमिक अंदाज आहे, अजून पावसाळा सुरू झाल्यानंतरही अंदाज येत राहतात आणि अशी आशा करू की आवश्यक तेवढा पाऊस पडेल. आणि पडलेला पाऊस तो जपण्याची बुद्धी आपल्याला मिळो असं म्हणूया या निमित्ताने.
1: आज या आपकी बसन या कार्यक्रमात जीवन मृत्यू या चित्रपटातलं गीत ऐकायचंय. गायक मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर आहेत, संगीतकार लक्ष्मीकांत त्यावेळेला आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. आणि त्या हे गाणं धर्मेंद्र आणि राखी यांच्यावरती चित्रित झालंय. दिल मिल सितारो का आंगन होगा, झिम झिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा. हे गाणं ऐकायचंय आणि
0: ऐकूया. गाण्याचे सगळे तपशील तुम्ही सांगितलेच आहेत त्यामुळे मला वेगळं बोलण्याची गरज नाहीये आणि पावसाची वाट बघत राहू.
1: नक्कीच नक्कीच
0: ऐकूया. चालेल, धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ नमस्कार, हेलो, आपकी पसंद।
0: हाँ ताई नमस्कार।
1: नमस्कार।
0: मी विजय कुमार स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूर येथून बोलतो ताई।
1: हाँ बोला ना।
0: मी कमीत कमी डिसेंबर मध्ये फोन लावला होता ताई,
1: हाँ त्याच्यावर आज फोन
0: मला
1: केलाय।
0: अगदी
1: अच्छा
0: पसंदला। हाँ हाँ हो।
1: बर,
0: आणि कसे आहात ताई आपण?
1: मी छान आहे, तुम्ही कसे आहात?
0: हे खूप दिवसानं
1: बर।
0: बघा, लय भारी हो।
1: हो
0: आकाशवाणी माध्यमच लय भारी आहे।
1: हाँ
0: मी खूप जुना श्रोता आहे ताई, 55 वर्षापासून मी रेडिओ ऐकतो। मी 7-8 वर्षांचो तेव्हापासून मला रेडिओचं नाद आहे।
1: अच्छा,
0: सगळ्या घडामोडी वगैरे बातम्या वगैरे मी चुकवत नाही, सकाळी ऐकल्याशिवाय मला चैनच पडत नाही।
1: हाँ
0: मग जुने गाणी वगैरे आकाशवाणी माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतात ताई। हे आजकाल असं नुसतं डॉल्बी धंगडधिंगा काय, त्या संगीताला काय गाणं काय काय ते आम्हाला तसलं काय येईल। आत्ताची पिढी
1: हाँ
0: जुने गाणे सगळे काय ऐकत नाही, हे मग आम्हाला ते रेडिओवरच ऐकायला मिळतं हे सगळं।
1: बरोबर।
0: लई भारी तुमचं सगळं विविध सगळं आम्हाला ज्ञान माहिती मनोरंजन सगळंच लई भारी।
1: गाणं
0: आकाशवाणी
1: कुठलं?
0: माध्यम लई भारी। हा
1: हाँ
0: गाणं बघा, दिल को देखो चेहरा न देखो, चेहरों ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा। हे किशोर कुमार यांनी गायलेलं मला गाणं ऐकायचं येत आहे, सच्चा झुटा या चित्रपटातलं।
1: जरूर ऐकूया
0: आणि
1: ऐकूया।
0: हे गाणं बघा, सुरेश रामू साबळे तमनाकवाडेचे आहेत, सुधीर श्रीकांत शिरोळकर रांगोळीचे आहेत, अनिता राहुल भांबिष्ठे कबनोर, आणि धनाजी खेमलापुरे दतवाड, आणि विलासराव कोष्टे हे भी आकाशवाणी श्रोते आहेत, मंगळवेळीचे आहेत
1: त्यांनाही ऐकायचं।
0: सगळ्यांना, आणि तुमच्यासाठी सुद्धा आहेत, सगळेजण ऐकूया।
1: ऐकूया ऐकूया।
0: ओके ओके, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
3: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंदी गोपाळ चित्रपटातले गीत. स्वर आहे प्रियांका बर्वे यांचं, वैभव जोशी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

आनंदी गोप आणि चित्रपटातील दत्ताचा पण स्वर प्रियांका गर्व्यांचा. वैभव जोशी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
6: प्रियंका बर्वे यांच्या स्वरातलं गीत ऐकूया। गीतकार आहेत नाधो महानोर, संगीतकार आहेत कौशल इनामदार आणि चित्रपट आहे अजिंठा।

खबरदार या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, हे गायलं होतं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. विवेक आपटे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी.

अजिंठा या चित्रपटातलं प्रियांका बर्वे यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते नाधो महानोर आणि संगीतकार होते कौशल इनामदार.

मंदार चोळकर यांनी रचलेलं आणि रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. बकेट लिस्ट या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं रोहन प्रधान आणि श्रेया घोषाल यांनी. श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि

संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. निवेदन संपलं. श्रोते हो, आता प्रणय प्रधान यांच्या संगीत नियोजनात ऋषिकेश आणि क्षितिज वाघ यांनी गायलेलं गीत ऐकूया. हे रचलंय नितीन दीक्षित यांनी आणि चित्रपट आहे आयला रे.

सखी या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहे शंकर महादेवन यांचा आणि सुधीर मोघे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

राहुल देशपांडे आणि ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांच्या युगलस्वरातलं गीत आहे गोदावरी चित्रपटातलं. जितेंद्र जोशी यांनी रचलेलं हे गीत संगीतबद्ध केलंय ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांनीच. ऐकूया हे गीत.

0: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है। भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं। विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: वन वे तिकीट या चित्रपटातलं गीत आता ऐकूया। गौरव डगावकर आणि आनंदी जोशी यांच्या युगलस्वरातलं हे गीत रचलंय अश्विनी शेंडे यांनी आणि संगीतबद्ध केलंय स्वतः गौरव डगावकर यांनीच।

आता महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहेत जयेश खरे, मयूर सुकले आणि अजय गोगावले यांचे. गुरु ठाकूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: तू ही रे चित्रपटातलं गीत आता ऐकूया. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अमित राज आणि स्वर आहेत वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांचे.

तूही या चित्रपटातलं गीत दत्ताचं पण ऐकलं. स्वर होते वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांचे. आता अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरातलं गीत ऐकूया. हे रचलंय गुरु ठाकूर यांनी आणि संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी. चित्रपट आहे मंगलाष्टक वन्स मोर.

0: श्रोते आणि आगीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, आत्ताच आपण 2 बिघा जमीन या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर होते लता मंगेशकर, मन्ना डे आणि सहकाऱ्यांचे. शैलेंद्र यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती सलील चौधरी यांनी.

जुठी शहना या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतकार होते भरत व्यास आणि संगीतकार वसंत देसाई.

राणी रूपमती या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी. गीतरचना होती भरत व्यास यांची आणि संगीतरचना होती त्रिपाठी यांची. आता अंदाज या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहे मुकेश यांचा. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ शोध हो. आज आम्ही कार्यक्रमात जे दोघं जण आलेत, नक्कीच या कार्यक्रमाच्या पद्धतीनुसार मी त्यांची नावं न घेता फक्त तुमच्या वतीनं आकाशवाणीच्या वतीनं स्वागत करतोय आणि थेट सूत्र एकमेकांच्या ओळखीची त्या दोघांकडे देतोय. थोडं यात एक तुमची वैयक्तिक ओळख आणि तुमच्या दृष्टीनं व्यावसायिक ओळख अशी अमोल सरांची आपण आणि अमोल सरांनी आपली अशी करून देण्याची एक थोडीशी या कार्यक्रमाची प्रथा आहे. हे खूप अवघड असतं असं आमच्या लक्षात आलंय म्हणून.
1: नाही नाही, अजिबातच अवघड नाही.
0: मी सुरुवातीला संध्याताईंना विनंती करेन.
2: सरांची ओळख करून द्यायची खरं गरज नाही आणि ती माझी तशी पात्रताही नाही, परंतु एक दिग्दर्शक म्हणून, एक नट म्हणून, अभिनेता म्हणून, एक कलेनी पूर्ण व्यापून राहिलेली व्यक्ती म्हणून, अतिशय संवेदनशील व्यक्ती म्हणजे माझ्या बघण्यात खऱ्या स्त्रीवादी पुरुष असं मी त्यांना नेहमी म्हणते. आणि जसे ते आहेत तसेच तुम्हाला ते कायम दिसतात. त्याच्यामध्ये काही त्यांच्या इमेजेस आणि असं काही नाही, इतका आडपडदा नसलेली व्यक्ती, असं सर्वार्थाने वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांचं वर्णन करू इच्छिते.
0: वा, खूप छान ओळख होती. सर आपला टर्न आता.
1: संध्याबद्दल बोलायचं तर मी एवढंच म्हणेन म्हणजे सुरुवात म्हणून, नंतर आणखी गप्पा होतील तेव्हा आणखी गोष्टी उलगडत जातीलच. पण एकच गोष्ट की संध्या माझ्या आयुष्यात आल्या येईपर्यंत मी दिग्दर्शक म्हणून जे चित्रपट बनवले त्या चित्रपटांचा कालखंड हा साधारणतः आपल्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेसारखा माझी पंचवार्षिक योजनाच असायची. 5 वर्षांनी एक चित्रपट असं काहीतरी मला बनवता यायचं, म्हणजे 5 वर्षातून एक फिल्म मी बनवू शकायचो. संध्या माझ्या आयुष्यात आल्यानंतर आम्ही दर वर्षाला एक फिल्म बनवली आणि ती फिल्म अतिशय वेगळी, अतिशय दर्जेदार, आणि ती बनवताना आम्हाला जो आनंद मिळाला आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांच्याकडून जो प्रतिसाद मिळाला तो सगळा प्रतिसाद हा याच्यामध्ये संध्याचा वाटा खूप मोठा आहे.
0: वा, मला वाटतं संध्याताईपेक्षा संध्याताईंच्या कामाची ही खूप छान ओळख करून दिली सरांनी. आणि हे खूप आवडलं मला की 5-5 वर्ष जे प्रोजेक्ट चालायचं आहे संध्याताईंच्या आल्यानंतर ते 1 वर्षात पूर्ण व्हायला लागले, म्हणजे खूप मोठा जो भाग कामाचा उरकण्याचा आणि कुठेही दर्जाला फाटा न देत, कुठेही तिथं कॉम्प्रोमाइज न करत त्यानंतरचेही आम्ही सगळेच प्रोजेक्ट आपल्या दोघांचे बघितलेत. या दोघांच्या चालण्याच्या सुरुवातीचे काय कसे दिवस होते, कसे हे पावलं सोबत सोबत पडायला सुरुवात झाली किंवा हे पडू शकतात असं वाटलं दोघांनाही?
2: मी पूर्णपणे चित्रपट व्यवसायाच्या बाहेरची आहे. मी फक्त बघी होते, प्रेक्षक होते, पण निर्मिती प्रक्रिया माझी काही म्हणजे मला संबंधही नव्हता, कारण मी वकील आहे पेशाने आणि मी वकिली करत होते. मी जेव्हा यांची निर्मिती बघितली तेव्हा पहिली म्हणजे माझं पहिलं त्यांच्याबरोबरचं काम पालेकरांच्या बरोबरचं अनाहत, तर तेव्हा माझी पटकथा संवाद आणि असं होतं. त्याच्यानंतर मी वेशभूषेवरती पण तिथे काम केलं. नंतर नितीन देसाई आमचं कलादिग्दर्शन तेव्हा करत होते, परंतु त्यांनी उभा केलेला सेट आणि आम्ही आम्हाला जो अभिप्रेत होता त्याच्यात फरक असल्यामुळे मी एका वेगळ्या पद्धतीने कलादिग्दर्शनात शिरले. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये जो एक ईज मध्ये ते लोक जी कामं करतात किंवा हे, आणि बाय नेचर मी एका झपाट्याने काम करतेच परंतु मेथॉडिकली करते खूप, म्हणजे हो जायगा या वातावरणाशी सिनेमातल्या तशी मी फारशी आय वॉज इन कम्फर्टेबल विथ इट. तर त्याच्यामुळे मी मग सगळ्या गोष्टींची सूत्रबद्धता केली किंवा पहिला सिनेमा आम्ही हा इन्शुअर केला, कारण तुम्ही जेव्हा रिळ पूर्वी रिळ आपण सेल्युलॉइडवरती असायची, ती रिळ हातात घेऊन आम्ही हंपीमध्ये तो शूट करत होतो, तर एक्सपोजरसाठी

0: मुंबईत पाठवायचं, मग जर ॲक्सिडेंट झाला मग त्यातनं एक्सपोज झालं मग काय मग काय मग काय, असे सगळे प्रश्न मी ह्यांना विचारायचे आहेत. मग मी म्हटलं की आपण हा निदान इन्शुअर तरी करूयात, म्हणून दॅट वॉज अ फर्स्ट फिल्म टू गेट इन्शुअर्ड.
1: मला वाटतं एक मुद्दा इथं आत्ता गजेंद्र आहिरेही बोलून गेले विशेष गीत गंगा कार्यक्रमात, त्यांच्याही नावावर हे रेकॉर्ड आहे की फार लवकर लवकर ते चित्रपट करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की हा पिरियड तुम्ही जो मोजता आहात तो प्रत्यक्ष कामाचा मोजता आहात, पण तयारीचा तुम्ही मोजत नाही आहेत. तर ही तयारी खूप जास्त काळ चालत असते आणि फ्लोअरवर तो कमीत कमी वेळेत होण्यासाठी खूप जास्त तयारी करावी लागते, हाही मुद्दा तिथं अधोरेखित झाला. मला वाटतं तोच मुद्दा आत्ता आपण सांगितला.
0: हो, आणि आमच्या बाबतीत तर मी स्क्रिप्ट लिहिताना बराच काळ असतो. गजेंद्रच्या बाबतीत तो स्क्रिप्ट लिहित नाही, त्याचं स्क्रिप्ट डोक्यात असतं आणि तो
1: नाही
0: तो एक वेगळा असतो. परंतु स्क्रिप्ट तयार करण्यामध्ये मग मी ते पालेकरांच्याकडे देते, मग आम्ही एक वाचन करतो, त्याच्यात काही बदल असतात का, ही फार फॅसिनेटिंग प्रोसेस असते. तर स्क्रिप्टमध्ये सगळ्यात मॅक्झिमम वेळ जातो आमचा, म्हणजे स्क्रिप्ट नीट करण्यामध्ये.
2: किंवा त्याच्यात एक थोडस आणखी भर घालायची म्हणजे ज्याला आम्ही प्री प्रोडक्शन म्हणतो किंवा ज्याचं होमवर्क, मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये होमवर्क पक्क झाल्याशिवाय पुढचं पाऊल टाकायचं नाही.
1: शोधना शाळा पण आवडेल ऐकायला
2: नाही सगळीच, म्हणजे मी
0: तुमची बालमोहन शाळा मुंबईची
2: नाही, बालमोहनचं नाही, हे सगळं मला मिळालं हे नाट्यक्षेत्रातल्या दिग्गज लोकांच्याकडून आणि चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गज लोकांच्याकडून ही शिकवण जी मिळाली की कुठचीही गोष्ट आधी नीट तपासून तावून सुलाखून घेतल्याशिवाय तिकडे पाऊल टाकायचं नाही. म्हणजे मला स्वतःला तर असं वाटतं की आपण एका वेगळ्या पद्धतीने उगीचच एक सुभाषित आम्हाला लहानपणापासून ऐकवलं गेलं, कलावंत जन्माला येतो तो घडवता येत नाही, हे साफ चूक आहे असं आम्हाला आमच्या शाळेत शिकवलं गेलं. तो घडवावाच लागतो आणि तो घडवण्यासाठी जे व्याकरण शिकायला लागतं, जी काही तंत्रावरची हुकमत तुम्हाला घ्यायला लागते, हे सगळं केल्याशिवाय तिकडे समोर उभं राहून नाटकात तर नाहीच नाही,
1: बरोबर
2: चित्रपटात सुद्धा नाही, तुम्हाला काहीच करता येत नाही. सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्ड अतिशय चांगल्या आखीव रेखीव पद्धतीत कशा उभ्या करायच्या, आणि मग त्याच्यामध्ये कलावंताचा दर्जा कुठे लक्षात येतो की हे सगळं आधी रिहर्स केलेलं नाही, हा डायलॉग मला आत्ताच सुचला असं वाटण्याचं कसब हा कलावंताचा दर्जा दाखवून देतो. परंतु त्याच्यामागे मेहनत केलेली नसते असं अजिबात नाही.
1: नक्की इतकी मेहनत आहे की ते आत्ताच सुचल्यासारखं वाटावं, इतकं त्याच्यावर पॉलिशिंग आणि इतकं ते नैसर्गिक होत जात.
2: अगदी
1: खूप छान. एक गाणं इथं कुठलं ऐकूयात आपण?
0: मला वाटतं आमच्या दोघांच्या प्रवासाची सुरुवात, असा तुम्ही सुरुवात केलीत आणि त्या प्रवासाविषयी आपण बोलतो आहे, तर पालेकरांच्या चित्चोरमधलं तुझो मेरे सुरमे अगदीच आवडेल आणि आमचा प्रवासही तसाच आहे.
1: अगदी गाणं पण ऐकूयात नक्की आपण.

0: संध्याताई सर, या कार्यक्रमात म्हणजे आपण जरी रेडिओवर बोलत असतो या कार्यक्रमात, तरी आम्ही खूप विज्युअल्स पण श्रोत्यांना पुरवत असतो. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की गाणं सुरू असताना दोघांनी एका ग्लासमधनं पाणी पिलं आणि ह्या कार्यक्रमाच आम्ही आहे, तुम्ही दोघांचं आहे. मला वाटतं हे खूप एक बघायला खूप टची असं एक असतं आणि शेअर करणं, एक अकेली छत्री में त्या टाईप एक अकेले ग्लास में हा अनुभव होता. काय नेमकं अशवश्य भावना असतात सार्वजनिक ठिकाणी आपण एका ग्लासमधनं पाणी पितोय?
1: ऍक्च्युली असं वेगळं आयुष्य जगत असताना लोक अशी जाणीव आम्हाला करून देतात की म्हणजे बिकॉज पालेकरांच्याकडे येऊन मग सर किंवा त्यांच्या कडे सही किंवा फोटो असं, पण नाहीतर आम्हाला दोघांना असं काहीतरी आम्ही वेगळे आहोत किंवा वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगतो असं बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही भेडेच्या ठेल्या

0: सुद्धा आम्ही भेळ खातो, कुठल्याही गाडी थांबवून कोपऱ्यावरती चहा पितो. म्हणजे असं अतिशय नॉर्मल आणि नीट आयुष्य आम्ही जगतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं मखरं आपण स्वतःभोवती तयार करून घेतो. अशी जर तुम्हाला इच्छा नसेल किंवा तुम्हाला गरज वाटत नसेल तसं करून घ्यायची, तर आपण छान नॉर्मल आयुष्य जगू शकतो.
1: नक्की.
2: त्याच्याबद्दल एक आणखी थोडंसं मी असं म्हणेन की आम्ही दोघे नवरा बायको, साथीदार, दोस्त अशा वेगवेगळ्या भूमिकात आम्ही एकत्र असतो. रस्त्यावरून चालताना संध्याचा हात धरून चालायला मला अजिबात लाजही वाटत नाही किंवा त्यात काही कमीपणा जो पुरुषाला वाटतो तो अजिबात वाटत नाही. हे जितकं खरं तितकंच आमचं खाजगी आयुष्य हे बऱ्याच अंशी खाजगीच राहावं इकडे आमचा हट्ट म्हणायला हरकत नाही असतो. कारण आजकाल तर इतकं लोकांना इतकी सवय झाली आहे की पटकन समोर यायचं आणि एक सेल्फी काढायचा परवानगी न विचारता, मी एक फोटो काढू का असं अजिबात न विचारता आपण दुसऱ्याच्या आयुष्यात जाऊन धडकणं हे मला इन प्रिन्सिपलच मान्य नाही आणि आवडत नाही. आम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असतो तेव्हा त्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा, म्हणजे संध्या म्हणाली तसं आम्ही भेळ खायला जातो. आता भेळ खायला गेलो तिकडे आणखी सगळे लोक असतात, तसेच आम्ही दोघे आहोत.
1: बरोबर.
2: याच्या पलीकडे आम्हाला काही स्पेशल ट्रीटमेंट मिळावी किंवा आमच्या भोवती गरारा घालावा असं आम्ही फार संकोचून जातो आणि त्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की नको बाबा, समोरच्या माणसाला अनेक वेळा आणि तितक्याच निग्रहानी मी नाही म्हणतो की नका प्लीज फोटो काढू नका, ही आपली खाजगी जागा आहे, आम्ही खाजगी याच्यासाठी आलोय, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर आलात, कुठे रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला गेलो तिकडे आपण आपापली जागा आहे तशीच ठेवूया ना. तुम्ही येऊन बोललात, मला सांगितलं, मला खूप बरं वाटलं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकाच्या अवकाशामध्ये अतिक्रमण करूया ना.
1: किंवा मग हे ठिकाण जरी ते असलं तरी ते प्री प्लांट हवं. मी एवढ्यासाठी म्हणतो की एका हॉटेलमधलाच तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू मी बघितला परवा नेटवरती, मग ते प्री प्लॅन तरी असू दे.
0: राजदीप सरदेसाई आम्ही जेवत असताना आम्ही घेतला होता.
1: असं प्री प्लॅन असलं तरी काही हरकत नसावी आहे की नाही. अर्थात आपल्याला गप्पा मारता मारता काही गाणी पण ऐकायची आहेत, म्हणून या एकत्र प्रवास करताना चित्रपट निर्मितीमधलं कुठलं एखादं क्षेत्र तुम्हाला जास्त आवडतं?
0: मला स्वतःला कॅमेरा सोडून बाकीच्या कॅमेऱ्या मागचे गोष्टी आवडतात, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग आवडतं, एडिटिंग आवडतं आणि संगीत म्हणजे संगीत दिग्दर्शकाबरोबरची इंटरॅक्शन हे मला फार आवडते. म्हणजे मी स्क्रिप्ट लिहिताना गाण्याचा राग कुठला असावा एवढा पण मी लिहिते आणि मग तो डिस्कस करताना, म्हणजे अतिशय सुंदर लोकांबरोबर आम्ही काम केलं, MM क्रीम सरांबरोबर पहेली केलं. इथे मला आनंद मोडकची खूप आत्ता आठवण येते. आम्ही खूप सिनेमांबरोबर सिनेमांसाठी त्याच्याबरोबर काम केलं आणि त्यानिमित्ताने एक सुंदर गाणं त्यांनी समांतर सिनेमासाठी दिलं, नुसते नुसते डोळे भरताना, आणि ते श्रेया घोषाल आणि
2: शंकर
0: महादेवन यांनी म्हटलेलं आहे, तर ते आपण ऐकूयात का?
1: नक्की ऐकूयात.

0: सर, एम एम क्रीम सरांचा उल्लेख आता मॅमने केला, आनंद मोडकांविषयी तर त्या बोलल्याच, एम एम क्रीमविषयी मला तुमच्याकडनं अधिक ऐकायला आवडेल.
1: क्रीम सरांच्या बरोबर काम करण्याचा आनंद हा एक इतका वेगळा होता.

0: म्हणजे आता क्रीम सर वेगळ्याच वेगळ्या पातळीवर गेले ऑस्कर मिळाल्यामुळे आणि इतकं मोठं पारितोषिक भारताच्या वतीने क्रीम सरांना मिळावं यासाठी आम्हाला सगळ्यांना खूपच खूपच अभिमान आहे आणि खूपच सगळ्यांना आपल्याला आनंद झाला. परंतु जेव्हा आम्ही क्रीम सरांना भेटलो आणि मी त्यांना
1: पहेलीसाठी
0: म्हणून विनंती केली की तुम्ही ह्याचं संगीत दिग्दर्शन करावं, ते ताबडतोब पुण्याला आले. आमच्याबरोबर एक सबंध दिवस त्यांनी घालवला आणि तिकडे चित्रपट त्याच्याबद्दलच्या म्युझिकच्या जागा आहे या चर्चा तर झाल्याच, पण त्याच्या पलीकडे जाऊन एकंदरीतच संगीत या विषयाबद्दल त्यांच्याबरोबर झालेल्या, म्हणजे मला अजून आठवत आहे ते संध्याबरोबर अजूनही त्यांच्या गप्पा चालू असतात.
1: आम्ही दर आठवड्याला किमान एकदा तरी फोनवर सर हे आज गाणं ऐकलं, सर आज हे बघा हे किंवा ते नवीन कॉम्पोजिशन, भाभीजी ये कैसे लग रहे, इतकं आमची सुंदर दोस्ती आहे.
0: त्यांनी त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं, पण त्यांनी मराठी भावगीतं इतकी गुणगुणून दाखवली की हे काय अप्रतिम आहे तुमच्या मराठीमधलं गाणं, हे काय सुंदर आहे, हे अशी आमची जी म्हणजे त्या पहिल्याच भेटीमध्ये आमची एक काय म्हणूया आपण भावबंध इतके जुळून आले. आणि त्याच्यानंतर ते गेले, आम्ही हैदराबादला गेलो, त्यांच्या स्टुडिओत गेलो आणि जो मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधला एक खूप मोठा गुण जो मी आपल्यामध्ये अंगी बाणवायचा प्रयत्न केला तो म्हणजे अतिशय व्यावसायिक पद्धतीने कसं काम करायचं, वेळेचा अपव्यय कसा टाळायचा, आणि हे सगळं करत असताना तुम्ही काय शुष्कपणे किंवा असं करायची गरज नाही. आपण एक व्यावसायिक म्हणवताना आपण धंदेवाईक आणि व्यावसायिक याच्यामध्ये गल्लत करत असतो.
1: म्हणजे प्रत्येक सिच्युएशनसाठी त्यांनी जवळजवळ तीन तीन चार चार चालीचा आम्हाला ऑप्शन दिला आणि एव्हरीथिंग वॉज रेडी. आम्ही जेव्हा गेलो तिथे तेव्हा तर हे फार वेगळंच आहे प्रकार आणि ते भयानकच म्हणजे मस्तच माणूस येतोय.
2: वा, पण ताई मला वाटतं या गप्पांचं किंवा या संगीतकाराच्या या आठवणीचं क्रीम आणखी निघालेलं नाही आहे, पण आजच्या या भागाची वेळ संपत आली आहे म्हणून आज इथे आपण थांबूया, पण नक्की पुढच्या भागाला याच आठवणीपासून सुरुवात करूया.
1: अगदीच आवडेल.
2: तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मात्या दिग्दर्शक लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा पहिला भाग. अनेक भागांमधून या गप्पा आम्ही आपण असं ऐकवणार आहोत. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतेहो, आता 3 वाजता सखी सहेली हा कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि
4: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 30 41 42.

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथासंग्रहातील एकटा ही कथा ऐकणार आहोत. आज सकाळी अपॉइंटमेंट लेटर घ्यायला मी अंतराळ नियंत्रण कार्यालयात गेलो तेव्हा तिथला अधिकारी माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होता. तुम्ही स्वीकारलेल्या कामगिरीची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे? त्यानं अविश्वासाच्या स्वरात विचारलं. अर्थात जाण्या येण्याचा कालावधी धरून 4 वर्षांची असाइनमेंट आहे. मी नुसतीच मान हलवली. तुमचा पगार आणि भत्ते इथं परत आल्यावर मिळतील. उरलेलं आयुष्य अगदी आरामात जाईल इतके ते भरघोस असतील, पण तरीसुद्धा 4 वर्ष तुम्ही पूर्णपणे एकटे असाल. तसं राहायची तुमची तयारी आहे ना? हे बघा मिस्टर, नकळत माझा आवाज चढला. हा प्रश्न मला आत्तापर्यंत 50 तरी विचारला गेलाय. 1-2 नव्हे तर 4 मानसशास्त्रज्ञांनी माझी अनेकदा तपासणी केली आहे. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे अशी खात्री झाल्यावर मगच मला ही कामगिरी देण्यात आली आहे. तुम्हाला माहिती असायला हवं. अर्थात किंचित ओशाळून तो म्हणाला, पण तुम्ही नेहमीच्या

एक वर्षाच्या ऐवजी 2 वर्ष काम करायची तयारी दाखवली म्हणून विचारलं. तुमचा इथं काही प्रॉब्लेम आहे? काही प्रेमभंग वगैरे? शट अप, मी फटकारलं. दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. डोंट गेट एक्साइटेड यंग मॅन. इथं मी गेली 15 वर्ष काम करतोय. जाताना उत्साहानं जाणारी तरुण पोरं माझ्या जळजळीत नजरेकडे पाहून त्यानं आपलं वाक्य अर्धवटच सोडलं. हातातलं अपॉइंटमेंट लेटर माझ्या हवाली केलं. अंतराळ यानावर केव्हा हजर व्हायचं, काय सामान आणायचं ते तो सांगू लागला. माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. कशासाठी मी ही कामगिरी पत्करली आहे? जगापासून दूर पळायला? स्नेहानं मला नकार दिला म्हणून तिची आठवण विसरायला? एकटं राहून तिला विसरता येईल? माझं मलाच काही कळेनासं झालं. मी घरी कसा परत आलो तेही आठवत नाही. 1 जुलै 2055. उद्या मी निघणार. गेले 10-12 दिवस मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. कुणाला भेटावंसं वाटलंच नाही. नाहीतरी मला फारसे मित्र नाहीत. इथं असूनही मी एकटाच असतो. भोवती 1000 माणसं असली तरी. पण स्नेहाला एकदा भेटायला हवं होतं. शेवटचं. गेले 8 दिवस तोच विचार करत होतो. 2 वेळा तर फोनसुद्धा फिरवला. पण तिनं उचलायच्या आत तो बंद केला. नकोच ते. तिचा आवाज ऐकणंसुद्धा नको. स्नेहाचा फोटो बरोबर घेऊन जावं का? की तेही नकोच. तिच्या आठवणींसारखा तोही मागं ठेवून जावं? हो नाही करता करता मी फोटो बरोबर घेतलाच. फार तर कधी बाहेर काढू नये. पण नंतर पहावासा वाटला तर मागे ठेवून आलो असं व्हायला नको. 5 जुलै 2055. पृथ्वी सोडून 3 दिवस झाले. पृथ्वी आता चंद्रा एवढी दिसतीये. पण खूपच देखणी. निळ्या शालीमध्ये लपेटलेल्या गोंडस मुलासारखी. मी पटकन पृथ्वीच्या दिशेची खिडकी बंद करून टाकली. मला सगळ्या जगाला विसरून जायचंय. 8 जुलै 2055. पृथ्वीपासून दूर आल्याचं आता चांगलंच जाणवू लागलंय. अंतराळ यानात मला काही कामच नाही. सगळं काही संगणक बघतो. मी फक्त रोज फोन करून रिपोर्ट द्यायचा. पण फोनवर बोलल्यावर प्रत्युत्तर यायला जास्त वेळ लागतोय. पहिल्यांदा क्षणभर वाटायचं की फोन चालू आहे की नाही, त्यांना ऐकू जातंय की नाही. पण नंतर लक्षात यायचं. रेडिओ लहरी पृथ्वीपर्यंत पोहोचून उत्तर यायला 5-6 सेकंद लागत आहेत. हा 5-6 सेकंदांचा विलंबसुद्धा नको वाटतोय. उद्यापासून फोन करण्यात अर्थच नाही. सगळा रिपोर्ट धडाधडा वाचून दाखवावा आणि फोन ठेवून द्यावा हे बरं. नाहीतरी कुणा लेकाला इथं गप्पा मारण्यात रस आहे? 2 ऑगस्ट 2055. पृथ्वीवरून निघून आता महिना झाला. पण खरं तर महिना या कल्पनेला इथं काही अर्थ नाही. 30 दिवसांचा महिना. पण इथं दिवसच मुळी कुठे आहेत? सूर्याकडे तोंड केलं की दिवस आणि पाठ केली की रात्र. दिवसा काम करायचं आणि रात्री झोप घ्यायची. याला तरी काय अर्थ राहिलाय? मी तर आता सो कॉल्ड दिवस रात्रीचं बंधन पाळायचंच सोडून दिलंय. झोप आली की झोपायचं, जाग आली की उठायचं, भूक लागली की खायचं, घड्याळाकडे बघायचंच नाही. पृथ्वी आता शुक्राच्या चांदणीसारखी दिसतीये. तेजस्वी पण उग्र. या तेजामागं किती कुरूपपणा दडलाय याची कल्पना तरी कुणाला येईल का? 11 ऑक्टोबर 2055. बघता बघता 3 महिने होऊन गेले. मी अगदी सुखात आहे. हवं तेव्हा झोपावं, हवं तेव्हा उठावं, संगीत ऐकावं. संगणकाच्या स्मृतिकोशात लाखो पुस्तकं आहेत, ती वाचावीत. हवं ते करावं. कुणाची पर्वा करायचं कारण नाही. समाजाची, जगाची. जग आता माझ्यापासून कोट्यावधी किलोमीटर दूर आहे. पृथ्वीची चांदणी किती अंधुक दिसायला लागली आहे. लवकरच डोळ्यांना दिसेनाशी होईल. बरंच होईल. घाणेरडं किळसवाणं जग. त्यात लडबडणारी, स्वार्थाच्या शेणकाल्यात वळवळणारी माणसं. चिमूटभर सुखासाठी आयुष्यभर जपलेली मूल्य क्षणार्धात वाऱ्यावर उधळून देणारी माणसं. जिवलग मित्राचा गळा कापायला जराही दिक्कत न वाटणारी. दिलेली वचनं, घेतलेल्या आणाभाका सहजपणे विसरून जाणारी. ते दूरवर दिसणारं जग त्यांचं आहे. ते नजरेआड झालेलंच बरं. 31 डिसेंबर 2055. आज वर्षाचा शेवटचा दिवस. पृथ्वीवरच्या वर्षाचा. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पृथ्वी तर केव्हाच दिसेनाशी झाली आहे. दुर्बिणीतून पाहिलं तर दिसेलही कदाचित. पण इथं कोणाला खाज आहे तेवढी? स्नेहाचा फोटोसुद्धा मी कधी बाहेर काढला नाही. काढावासा वाटलाच नाही. आज तो बाहेर काढला. अंगावर

वर एकदम रोमांच उभा राहिला. तिच्या सहवासातला तो धुंद काळ आठवला. आपल्या मृदू नजरेनं ती माझ्याकडे पाहत होती, प्रेमानं न्हाऊ घालत होती. एकाएकी तिरिमिरी आल्यासारखा मी उठलो आणि फोटो सरळ डिसइंटिग्रेटमध्ये टाकून दिला. क्षणार्धात त्यातले अणुरेणू विलग झाले, अंतराळात विखुरले गेले. स्नेहा, आपल्या प्रेमाचं हे अस्थिविसर्जन. अंतराळार्पण मस्तू. 22 मे 2056. आज माझं यान अंतराळ स्थानकावर सुखरूप पोहोचलं.

पण मस्तू. 22 मे 2056. आज माझं यान अंतराळ स्थानकावर सुखरूप पोहोचलं. परफेक्ट डॉकिंग. ज्याची जागा घ्यायला मी आलो होतो तो माणूस समोरच उभा होता. त्याचा चेहरा आनंदानं फुलला होता. धावत येऊन त्यानं मला मिठी मारली. अरे हे काय? कशीबशी त्याच्या मिठीतून सुटका करून घेत मी म्हणालो, तब्बल वर्षानंतर मला मनुष्य प्राणी दिसतोय. माझ्या लक्षात आलं, मलाही जवळजवळ गेलं वर्षभर कुणी दिसलं नव्हतं, पण त्याला पाहून मला काही आनंदाचं भरता आलं नव्हतं. ज्याच्याकडून चार्ज घेतला तो मला दिसलेला शेवटचा माणूस. त्यानंतर गेलं वर्षभर मी एकटा होतो. कोट्यावधी किलोमीटर अंतरापर्यंत आसपास कुणीच नाही, अगदी एकटा. बाप रे, काय भयंकर प्रकार आहे हो. अनेकदा वाटायचं माझी सोडवणूक करायला ते कोणाला पाठवतील की नाही, की मी असाच एकटा इथं खितपट पडणार. तुमचं यान निघालं तेव्हा मला इतका आनंद झाला म्हणून सांगू, मी तुम्हाला किती संदेश पाठवले. तुम्ही फक्त पोहोचल्याची पावती पाठवलीत. गेले 7-8 दिवस तर मी तुमच्याशी फोनवर बोलायचा प्रयत्न करत होतो, पण फोन लागलाच नाही. धरण फुटावत असा तो बोलत होता. मी फक्त हं करत होतो. त्याचा फोन का लागला नाही ते मला माहीत होतं. तो मी उचललाच नव्हता, पण मी काही बोललो नाही. तुम्हाला इथला चार्ज दिला की मी जायला मोकळा, अर्थात तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टी नीट दाखवून मगच जाईन म्हणा. त्याची फारशी गरज नाही. पृथ्वीवरच्या ट्रेनिंग मॉडेलवर मी सराव केलाच आहे. फक्त तुम्ही स्वतः काही बदल केले असेल तर तेवढे सांगा, मग तुम्हाला निघायला काही हरकत नाही. खरंच? तो मनापासून म्हणाला. थँक्स, थँक्यू व्हेरी मच. कधी एकदा पृथ्वीवर जातोय असं झालंय. 3 वर्ष एकटं राहायचं म्हणजे. एकदम थपकून तो म्हणाला, आणि तुमची तर इथली असाइनमेंट 2 वर्षांची आहे ना? हो, कदाचित वाढवून घेईन, मी शांतपणे म्हणालो. काय? त्यानं आश्चर्यानं डोळे विस्फारले. त्यानं बोलण्यासाठी तोंड उघडलं पण लगेच पुन्हा मिटून घेतलं. हा माणूस वेडाबिडा तर नाही ना असं त्याच्या मनात येऊन गेलं असणार. कीव केल्याच्या नजरेने तो माझ्याकडे पाहू लागला. मी खांदे उडवले. मग तो फारसं बोलायच्या भानगडीत पडला नाही. आपली सुटका होतीये ना, मग झालं तर असं त्यानं ठरवलं असावं. मला सगळं घाईघाईनं समजावून सांगून माझा निरोप घेऊन तो अंतराळ यानात बसला. मधलं दार बंद झालं. थोड्याच वेळात मला एक हलकासा धक्का जाणवला. अंतराळ यान स्थानकापासून अलग झालं असावं. मी खिडकीतून पाहिलं. यान द्रुतगतीनं माझ्यापासून दूर चाललं होतं. त्या क्षणी मला जाणवली ती शांतता, पूर्ण शांतता, आवाजाचा पूर्ण अभाव. नाही म्हटलं तरी अंतराळ यानावर इंजिनचा आवाज हा सतत तुमच्याबरोबर असतो. इंजिनाची धगधग तुम्हाला सतत ऐकू येत असते. एकदा त्याची सवय झाली की मग ती जाणवत नाही हे खरं, पण आता ती एकदा बंद झाल्यामुळं आवाजाची सोबतही सुटल्यासारखं झालं. मी आता एकटा होतो. मैलोगणती आकाशातला एक क्षुद्र ठिपका. 22 जून 2056. इथल्या जीवनक्रमाला मी आता रुळलोय. अंतराळ यानातल्या आयुष्यापेक्षा हे काही फारसं वेगळं नाही, पण तसं कशाला. पृथ्वीवरचं माझं आयुष्य तरी काय फार वेगळं होतं. विशेषतः स्नेहा माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर मी एकटाच होतो की. पण तरीसुद्धा अंतराळाच्या भयाण पोकळीतलं हे इथलं एकटेपण नाही म्हटलं तरी मला खुपू लागलंय. इथं करण्याजोगं काही नाही. सगळं स्थानक स्वयंचलित असल्यामुळं मला काहीच करावं लागत नाही. कधी काही बिघाड झालाच तरी बहुधा संगणकच दुरुस्त करतो. फक्त एखादा भाग बदलायचा असला तर तेवढा बदलावा लागतो, किंवा एखादं फॉल्टी कार्ड बदलावं लागतं कधी कधी. पण कोणता भाग किंवा कुठलं कार्ड बदलायचं आहे, नवीन कार्ड कुठे आहे, किती वेळ लागेल, सगळं काही सूचनांच्या स्वरूपात संगणकच छापून देतो. इतकंच काय, पण कोणत्या साईजचा स्क्रूड्रायव्हर लागेल तेही तोच सांगतो. मग आपल्याला फक्त या सूचना अंमलात आणणं एवढंच काम राहतं. सूर्यमालेच्या 4 दिशांना 4 अशी ही अंतराळ स्थानकं उभारली आहेत. 4 दिशांनी येणाऱ्या सूक्ष्म लहरी पकडून त्यांची शक्ती वाढवून त्या पृथ्वीकडे पाठवायच्या हे यांचं काम. त्यांचा अभ्यास करून त्यांचा अर्थ लावण्यावर आणखी श्रम, वेळ आणि पैसा खर्च होत असणार. सूर्यमालेबाहेरच्या बुद्धिमत्तेचा शोध त्यातून लावला जाणार आहे म्हणे. अब्जावधी किलोमीटर अंतरावरच्या आपल्या शेजाऱ्यांचा शोध घेण्यापेक्षा आपल्या शेजारच्या माणसाच्याच मनात डोकवायला माणूस शिकेल तर किती बरं होईल नाही. 16 सप्टेंबर 2056. आज मला एक विचित्र भास झाला. कोणीतरी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतंय. कोण आहे? एकटाच आहे की अनेक आहेत? काही समजत नव्हतं.
पण कुणीतरी उत्कटतेनं माझ्याशी बोलू इच्छितंय असं सारखं वाटत राहिलं.

0: होतात कधीकधी असे चमत्कारिक भास, असं म्हणून मी तिकडे फार लक्ष दिलं नाही. 18 सप्टेंबर 2056, आज पुन्हा तोच भास, अधिक उत्कटतेनं, अधिक खरा वाटावा असा, पण भासच. इतक्या दूरवर दुसरं कोण बोलायला येणार आहे? एकांतवासात असे भास होतात असं मी ऐकलं होतं. अंधार कोठडीतल्या कैद्यांचे अनुभव वाचले होते, पण मला तो अनुभव येईल असं कधी वाटलं नव्हतं. या भयान एकटेपणाचा माझ्या मनावर परिणाम होऊ लागला आहे का? माझा मानसिक तोल ढळू लागला आहे का? मी कधी नव्हे ते संगणकाबरोबर बुद्धिबळ खेळायला बसलो. माझ्या नेहमीच्या रेटिंग इतका माझा खेळ चांगला झाल्यावर मला थोडंसं बरं वाटलं. मग एक त्रिमित शब्दकोळं सोडवायला घेतलं, तेही दिलेल्या वेळेच्या आत मी सोडवलं, म्हणजे माझी बुद्धी थाऱ्यावर होती तर. मग हे भास मला का होत आहेत? की ते भास नाहीतच, खरोखर कोणीतरी माझ्याशी बोलू पाहतंय. कोण? सूर्यमाले बाहेरचा जीव?
1: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

19 सप्टेंबर 2056. गेले 36 तास मी जागा आहे. इथं दिवस रात्र नाही हे किती बरं आहे. नाहीतर काल रात्री झोप लागली नाही याचीच चिंता मनाला कुरतडत राहिली असती. सूर्यमालेबाहेरचा कुणी जीव माझ्याशी संपर्क साधू पाहतोय ही कल्पना किती थरारक होती. जितकी थरारक तितकीच भीतीदायक. मी विज्ञान कथेचा वाचक नाही. त्यातली ती तांत्रिक तपशिलानं भरलेली कथानकं माझ्या अंगावर काटा उभा करतात. पण आज वाटून गेलं की अशा प्रकारच्या काही कथा वाचल्या असत्या तर बरं झालं असतं. कळलं तरी असतं अशा वेळी विज्ञान कथेचे नायक कसं वागतात ते. कदाचित संगणकाच्या स्मृतिकोशात काहीतरी असेल. मी तपासून पाहिलं. सायन्स फिक्शनखाली काहीही नव्हतं. बरोबरच आहे. अंतराळ यानात परत जाण्यापूर्वी त्यावरच्या संगणकानं माझ्या इंटरेस्टची पुस्तकं तेवढी स्थानकावरच्या संगणकावर ट्रान्सफर केली होती. पृथ्वीवर संपर्क साधून काही विचारावं का. नकोच ते. त्यांचा विश्वासच बसणार नाही. मी एकदम दचकलो. याचा अर्थ कोणीतरी आपल्याशी संपर्क साधतंय हे माझ्या मनानं मान्य केलं होतं. त्यांचा विश्वास बसणार नाही म्हणताना माझा विश्वास आहे असं मला म्हणायचं होतं. 20 सप्टेंबर 2056. विश्वास असण्या नसण्याचा आता प्रश्नच उरला नव्हता. माझा तर्क खराच होता. परग्रहावरचा कुणी जीव माझ्याशी संवाद साधत होता. फक्त एक की अनेक ते कळत नव्हतं. मला ऐकू येणारे आवाज हा माझ्या मनाचा खेळ नव्हता हे निश्चित. त्यांनी अगदी सहजपणे हा प्रश्न निकालात काढला होता. ज्या गोष्टी तुला येत नाहीत, माहीत नाहीत, त्या जर मी तुला सांगितल्या आणि त्या खऱ्या असल्या तर तू आमच्यावर विश्वास ठेवशील, तो मला विचारत होता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला अजून न सुटलेले गणितातले कूटप्रश्न, त्यांची उत्तरं मी तुला सांगितली तर मग तो तुझ्या मनाचा खेळ कसा असेल. मी त्याला फर्माच्या शेवटच्या सिद्धांताबद्दल सांगितलं. लगेचच माझ्या मनात काही विचार घोळू लागले. मी चटकन ते कागदावर उतरवले. फर्माच्या शेवटच्या सिद्धांताची ती सिद्धता होती, अगदी अभिनव पद्धतीची, स्पष्ट आणि रेखीव. ही सिद्धता मला स्वतःला सुचणं शक्यच नव्हतं. मग ती मला कुणी सांगितली. अरे वेड्या, आम्ही. माझ्या मनात तरंग उमटला. पण तुम्ही कोण? एक आहात की अनेक? तुम्ही कधी स्वतःला मी म्हणून घेता, कधी आम्ही. मी आणि आम्ही हे तुझ्या मनात उमटलेले विचार आहेत. आमच्या लेखी त्याला अर्थ नाही. आम्ही एकत्रही आहोत आणि वेगळेही. म्हणजे काय? ते तुला समजावून सांगणं अवघड आहे. असं बघ, तुझं सगळं शरीर हे तुझं स्वतःचंच असतं ना. तुला होणाऱ्या वेदना, तुझा आनंद हा तुझा असतो. पण तरीही तुझा उजवा पाय दुखतो असं तू सांगू शकतोस. लहान मुलाच्या गालाच्या मखमली स्पर्शानं तुझ्या हातावर रोमांच उभे राहतात. तुझ्या अवयवांना होणारं सुखदुःख त्यांचंही असतं आणि तुझंही असतं. मी आणि आम्ही यांच्यात असाच अभेद आहे. मला नीटसं कळलं नाही. तुम्ही वेगवेगळे जीव

की सगळे मिळून एकजीव आहे. आम्ही वेगवेगळेच आहोत, पण तरीही आम्हाला एक सामुदायिक मन आहे. किंवा असं म्हण, आम्हा प्रत्येकाला स्वतंत्र मन आहे, संवेदना आहेत, पण तरीही आमच्या मनाचा एक भाग एकमेकांशी जोडला गेलाय. माझं डोकं चक्रावून गेलं. तुम्हाला काय हवंय? मी विचारण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तुमच्याबरोबर बोलायचंय, तुमची ओळख करून घ्यायची आहे. का? अरे वेड्या, आपल्या शेजाऱ्याशी आपण ओळख का करून घेतो? त्याच्या सुखदुःखात वाटेकरी व्हायला. तुम्हालाही आमची ओळख करून घ्यायला आवडेल, आमची खात्री आहे. पण मला खात्री वाटत नाही, आमच्या जगातले लोक फार संशयी आहेत. हरकत नाही, आम्ही त्यांची खात्री पटवू. पण तुम्ही कुणाची खात्री पटवणार? आमच्या जगात तुम्ही म्हणता तसं सामुदायिक मन अस्तित्वात नाही. सामुदायिक मन नेहमीच अस्तित्वात असतं, कधीकधी ते अव्यक्त असतं. आम्ही तुम्हाला तुमची मनं जोडायला शिकवू. खरंच शिकवाल? आमच्या जगातले क्षुद्र हेवेदावे, द्वेष, भांडणं नष्ट होतील? हिंसाचार नाहीसा होईल? कधी कुणी एकटा पडणार नाही? कुणावर अन्याय होणार नाही? माझ्या मनानं एक सुंदर चित्र रंगवायला सुरुवात केली. पण जरा थांबा, मला विचार करू द्या. माझ्या मनानं सावधानतेचा इशारा दिला. ठीक आहे, आम्ही संपर्क तोडतो, उत्तर आलं. 22 सप्टेंबर 2056. त्यानंतर जवळजवळ 40 तास काहीच संदेश आला नाही. हे प्रकरण पृथ्वीकडे कळवायचं की नाही ते मला ठरवता येत नव्हतं. खरं तर इतकी महत्त्वाची गोष्ट मी ताबडतोब कळवणं आवश्यक होतं. या अंतराळ स्थानकाचा उद्देशच मुळी पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचा शोध लावणं हा होता. पण तरीही माझा निर्णय होईना. हे प्रकरण दिसतं तितकं सरळ असेल? त्यांचा अंतरकोपी हेतू असणारच की काय असेल? सायन्स फिक्शन न वाचल्याचा मला आयुष्यात प्रथमच पश्चाताप झाला. इथं सल्ला तरी कुणाचा घ्यायचा? मग ठरवलं, त्यांनाच शंका विचारूया. ज्या अर्थी त्यांनी फक्त माझ्याशी संपर्क साधला, पृथ्वीशी थेट संपर्क साधला नाही, त्या अर्थी त्यांच्याही काही अडचणी असणार. बरोबर, आहेतच, माझ्या मनात आवाज उमटला. मी एकदम दचकलो. याचा अर्थ संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला होता. माझ्या मनातले विचार ते वाचू शकतातच. किती वेळ वाचत होते कोणास ठाऊक? नाही, आम्ही आत्ताच संपर्क साधला. बापरे, आपल्या मनातले विचार दुसऱ्याला वाचता येतात ही कल्पना किती भयानक आहे. तू काय म्हणतोस ते मला समजत नाही. विचार वाचले तर काय बिघडलं? असं झालं तर मग प्रत्येकाला खाजगी आयुष्य काय राहील? राहील ना, आम्हालाही आमचं खाजगी आयुष्य असतंच. फक्त आमच्या मनाचा एक कप्पा सामुदायिक असतो. पण आमच्या मनात असे कप्पे नसतात, आम्हाला ते कसं जमेल? जमेल, आम्ही शिकवू तुम्हाला. तुम्ही हे सगळं मलाच का सांगता आहात? मलाच का निवडलं? माझ्यात काय खास आहे? खास असं काही नाही, पण आम्हाला सध्या तरी फक्त तुझ्याच मनापर्यंत पोहोचता येते. का? ते आम्हाला समजत नाही. तुझ्या आसपास सूक्ष्म लहरींचा वेध घेणारी एखादी सामर्थ्यशाली दुर्बीण आहे का? हो, आहे. मग बरोबर आहे. आमच्या विचारलहरी सूक्ष्म लहरींवर आरूढ होऊन तुझ्यापर्यंत पोहोचतात. तिथं त्या पुन्हा विचारलहरींमध्ये रूपांतरित होतात. मग त्या पृथ्वीपर्यंत का पोहोचत नाहीत? विचारलहरी दूरवर नाही जाऊ शकत. रेडिओ लहरी नाही का कितीतरी अंतर कापून जात? पण रेडिओ लावला की फक्त जवळपासचं ऐकू येतं. तसं आहे हे. विचारलहरी ध्वनीलहरींसारख्या फक्त जवळपासच ऐकू येतात. पण मग माझे विचार तुम्हाला कसे ऐकू येतात? आपलं समजतात? आमच्या तंत्रज्ञानाला सूक्ष्म लहरींचं टू वे कम्युनिकेशन अवगत आहे. पुढं आणि परत आम्ही दोन्ही दिशांनी त्याचं प्रक्षेपण करू शकतो. काय बोलावं ते मला सुचेना. माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे समर्पक उत्तर होतं. मी ठरवलं पृथ्वीकडे संदेश पाठवायचा. 24 सप्टेंबर 2056. तब्बल 2 दिवसांनी पृथ्वीवरचं उत्तर आलं. आणि उत्तर तर काय, त्यांनी मला काही मानसिक चाचण्यांना सामोरं जायची विनंती केली होती. मी सांगितलेल्या हकीकतीवर त्यांचा विश्वास बसला नव्हता. स्पष्ट शब्दात सांगायचं तर त्यांच्या मते मला वेड लागलं होतं. माझा चडफडाट झाला. हे माझे भाईबंध, माझ्यावर विश्वास ठेवणं तर दूरच राहिलं, पण माझ्या अनुभवाचा खरे खोटेपणा तपासून पाहायची सुद्धा त्यांची तयारी नाही. कुठलाही नवीन अनुभव स्वीकारायची तयारी नाही. काही वेगळं आढळलं की त्यावर बनावटपणाचा शिक्का मारून मोकळे. मी माझ्या जगापासून किती दूर आहे हे मला फार तीव्रतेने जाणवलं. आता मी माझ्या नव्या मित्रांशी बोलायचं ठरवलं. मित्र? माझ्या मनानं मला टोकलं. तू त्यांना लगेच मित्र मानायला लागलास? कोणी सांगावं त्यांच्या मनात खरं काय असेल ते? कशावरून ते मित्र? किंवा कदाचित तू खरंच वेडा झाला असशील? बुलशेट. वेडा

माणूस कधी स्वतःच्या वेळाबद्दल विचार करू शकतो का? कुणाला विचारायचं? त्यांनाच. तू वेडा नाहीस, माझ्या मनात तरंग उमटला. मी दचकलो. तुम्ही तुम्ही ऐकत होतात? अर्थात, त्यांचं उत्तर लगेचच आलं. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. आपलं मन दुसरं कोणीतरी वाचतंय हा विचार किती भयंकर आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पण मी काय करू शकत होतो? तू पृथ्वीशी यंत्रानं संपर्क साधायची कल्पना सोडून दे, मनानं संपर्क साध, त्यांनी सांगितलं. मला जमेल? जमेल, आम्ही तुला मदत करू. पण परवा तर तुम्ही म्हणालात की तुमच्या विचारलहरी पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून. आमच्या पोहोचत नाहीत, पण तुझ्या पोहोचतील. कशा काय? ते तुला समजावून सांगणं कठीण आहे. तुम्हाला या विषयातलं काहीच माहिती नाही, पण त्याची गरज नाही. वाहन चालवायला ते कसं चालतं त्यामागचं शास्त्र माहीत असावं लागत नाही. तू प्रयत्न कर. त्यानं काय होईल? आम्ही तुझा रिले म्हणून उपयोग करून घेऊ. आम्हाला पृथ्वीवासियांपर्यंत पोहोचता येईल. आणि मग तेही आपापसात असा संपर्क साधू शकतील. त्यांचं मन आमच्यासाठी खुलं होईल. आपापसातही ते खुलं होईल. खरंच? हो, एका नव्या समाजाचा जन्म होईल. एकमेकांची मनं वाचता येणारा समाज, उत्क्रांतीचा पुढचा टप्पा. कुणाशी संपर्क साधू? कुणाशीही साध, कुणीही. ते एकदा साधलं गेलं की मग साखळी प्रक्रिया चालू होईल, मन जोडण्याची प्रक्रिया. कोणाशी संपर्क साधावा? स्नेहा. माझ्या डोळ्यासमोर चटकन स्नेहा आली. इतक्या खोलवर मनात लपून होती ती. तिनं मला झिडकारलं होतं तरी. काहीही असो, माझ्या मनाचा कौल मी मानला, स्नेहाशी संपर्क साधला आणि चटका बसावत असं झालं. मी चटकन संपर्क तोडून टाकला. नवऱ्याच्या कुशीत होती ती त्यावेळी. त्या दोघांची प्रेमकूजनं चालली होती. तिच्या अंगावर पसरणाऱ्या सुखाच्या लाटा मला जाणवल्या. गात्रांवर चढणारी धुंदी मला जाणवली. तिचे उष्ण निश्वास ऐकू आले. तिच्या मनात उमटणाऱ्या आनंदाच्या कारंजाचे 4-2 तुषार माझ्याही अंगावर उडाले. मी अंग चोरून घेतलं. स्नेहा माझी नव्हती, तिचा आनंद माझा नव्हता. तिचं आयुष्य तिचं स्वतःचं होतं. तिचा एकांतही तिच्या एकटीचा होता. मला त्यात डोकावायचा काही अधिकार नव्हता. इकडे माझे मित्र उतावीळ झाले होते. का संपर्क तोडलास? त्यांना माझे विचार वाचता आले, पण माझ्या भावना वाचता आल्या नाहीत. मी संपर्क साधला ती व्यक्ती तिच्या खाजगी आयुष्यात होती. मनाचा हा गप्पा तुम्ही अस्पर्श मानता ना? मी त्यांना समजवलं. ठीक आहे, पुन्हा प्रयत्न कर. दुसऱ्या कुणाशी संपर्क साध. मन जोडणारी साखळी सुरू कर, त्यांनी सांगितलं. कुणाशी संपर्क साधावा? पण मुळात साधावा की नाही? मन जोडायला माणसांना शिकवावं की नाही? ते त्याचा उपयोग सहकार्यासाठी करतील? हेवे दावे भांडणं मिटवायला करतील? एकमेकांच्या जवळ येतील की दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकवायला करतील? दुसऱ्यांच्या एकांतात घुसून स्वतःचा अंबट शौक पुरा करायला करतील? स्नेहाच्या मनात मी क्षणभरच डोकावला होतो, पण तेवढ्या वेळातही हा मोह किती जबरदस्त आहे याची कल्पना मला आली होती. माणूस जातीला मी पुरता ओळखून होतो. माणसं या सिद्धीचा कसा दुरुपयोग करतील याची कल्पनाच माझ्या मित्रांना येणं शक्य नव्हतं. त्यांना ते समजावून सांगणंही अशक्य होतं. ते माझ्यापासून कित्येक प्रकाशवर्ष दूर होते, पण त्यांच्या आणि माणसांच्या मनातील दरी प्रकाशवर्षातही मोजता आली नसती इतकी मोठी होती. त्यांच्या या देणगीचा स्वीकार करायचा नाही असं मी ठरवून टाकलं. त्यांना तसं सांगून टाकलं. त्यांना समजावलं नाही, पण त्यांनी माझा निर्णय मान्य केला. ते माझ्या मनापासून दूर झाले. यावेळी मला जाणवलेलं एकटेपण आधीच्या एकटेपणापेक्षा फार भयान होतं. या सबंध विश्वातच मी आता एकटा होतो, पुरता एकटा. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील एकटा ही कथा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी

0: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का. येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहे कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया

0: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांचं गीत. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग,
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
8: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
9: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
8: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
10: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
11: अक्षय, अरे ये ना.
10: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
11: अरे हो, किती प्रश्न बाबा.
10: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतका लक्षात राहतोस.
11: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो

0: हेच मी फक्त रेडिओवर सांगितलं आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
1: कोण जोगळेकर?
0: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय आणि त्याचं रूपांतर
2: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
0: हां, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
2: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
2: नंबर दे ना त्यांचा.
0: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
2: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गं होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: कॉलेज सॅक साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत. अरुण दाते यांच्या स्वरात, संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज मध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940 598 93 75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
3: सुन

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
4: अक्षय, अरे ये ना.
3: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
4: अरे हो, किती प्रश्न बाबा.
3: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतका लक्षात राहतोस.
4: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
3: कोण जोगळेकर?
4: बाळ एम जोगळेकर, ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागला आणि त्याचं रूपांतर
3: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
4: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
3: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
4: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
3: नंबर दे ना त्यांचा.
4: हा घे, अमेय जोगळेकर, 9920111.

0: 7992011497 आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
1: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
3: श्रोते हो, कार्यक्रमातलं आता आपण शेवटचं गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि पुष्पा पाकधरे यांच्या युगलस्वरात. गीत आहे वंदना विटणकर यांचं आणि ते संगीतबद्ध केलंय श्रीकांत ठाकरे यांनी.

0: श्रोते हो, याबरोबरच पूना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पूना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पूना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राजधानी दिल्लीतील मालवीय नगर इथल्या एका हॉटेलमध्ये आज सकाळी आग लागल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आणि 40 जणांना सुखरूप वाचवण्यात आलं. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अनंत मित्तल यांनी सांगितलं की अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीनं ही आग यशस्वीरित्या शमवण्यात आली आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन प्रतिसाद पथकांच्या समन्वित प्रयत्नांतून 40 अधिक व्यक्तींना वाचवण्यात आलं असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या घटक पक्षांतर्फे घेण्यात आलेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख बियाणे शास्त्रज्ञ डॉ नरेंद्र काशिद यांच्या देखरेखीखाली कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री आज सुरू करण्यात आली. विद्यापीठाच्या फुले समर्थ वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. बियाणे विक्रीच्या पहिल्याच दिवशी बियाणास शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. डॉ नरेंद्र काशिद यांनी या वर्षीची बियाणे विक्री प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीचा वापर केला असून महिलांसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. कांदा बियाण्यांची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणे शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. अमृत म्हणजे महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत राबवण्यात येत असलेल्या अमृत पर्यटन उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसंच इच्छुक युवक युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी तसंच पर्यटन

0: शी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने अमृत पर्यटन हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन स्थळं, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादनं आणि पर्यटन व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेतील 10,000 अधिक कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या अंशदायी सहाय्य योजनेचं सभासदत्व विनाशर्त मिळावं अशी मागणी करणारा प्रस्ताव काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार ESIC योजनेची वेतन मर्यादा 21,000 रुपये आहे. त्यामुळे 21,000 जास्त वेतन असलेले कुशल आणि अर्धकुशल कंत्राटी कामगार या वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहत आहेत. तसंच येत्या काही महिन्यात महागाई भत्ता वाढल्यानं अकुशल कामगारांचे वेतनही वाढणार असून ते देखील या योजनेतून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदू कदम आणि नगरसेवक सुनील शिंदे यांनी हा प्रस्ताव दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केळवद इथले फुलेप्रेमी कवी मनोहर पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला कवी कवयित्रींच्या वतीनं 3,00,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शेतातील आंब्याच्या झाडावरून पडून पवार यांचं निधन झालं. विश्वबंधुता साहित्य परिषद, विश्वबंधुता मूल्य संवर्धन समिती आणि काषाय प्रकाशन यांच्या वतीनं विश्वबंधुता दिन, विश्वधर्म बंधुता ग्रंथाचं प्रकाशन, काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण अशा कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. काव्यसंमेलनामध्ये महाराष्ट्रातील 25 नामवंत कवी सहभागी झाले होते. यावेळी 12 साहित्यिकांना विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अभिनेत्री नंदाला घोड्यावरून काश्मीरचं दर्शन घडवून आणणारा शशी कपूर. 1965 मध्ये जब जब फूल खिले हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन सूरज प्रकाश यांनी केलं तर लेखक होते ब्रिज कात्याल. असं म्हणतात की ब्रिज कात्याल ही कथा घेऊन शोलेचे निर्माते सिप्पी आणि अजून अशाच तीन मोठ्या निर्मात्यांकडे सुद्धा गेले होते, पण त्या सगळ्यांनी ही कथा नाकारली. मग पुढे दिग्दर्शक सूरज प्रकाश यांना ती आवडली आणि त्यांनी ती स्वीकारली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला. बॉक्स ऑफिस इंडियानुसार 1965 मधला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा बॉलिवूड चित्रपट होता, ज्याचं नाव होतं जब जब फूल खिले. आणि या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर कल्याणजी आनंदजी यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केलेली होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी देखील त्यांना

0: आणि या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर कल्याणजी आनंदजी यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केलेली होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी देखील त्यांना सहकार्य केलेलं होतं. या चित्रपटाची सगळी गाणी ही आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती, जी खूप लोकप्रिय झाली. जम्मू आणि काश्मीर मधल्या राज या गरीब मुलाची ही गोष्ट. तो एक नाबाडी असतो आणि काश्मीर बघायला आलेल्या एका श्रीमंत पर्यटकाच्या म्हणजेच रीटाच्या प्रेमात पडतो. त्या दोघांच्या प्रेम कहाणीची ही कथा सूरज प्रकाश यांनी साकारली तेव्हा त्यांनी ब्रिज कात्याल यांना विचारले की राज हा कोणत्या धर्माचा होता, कारण आपण ते चित्रपटामध्ये कधीच स्पष्ट केलं नाही. तेव्हा प्रकाश म्हणाले की हाच तर चित्रपटाचा सगळ्यात मोठा क्लायमॅक्स आहे. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या जब जब फूल खिले या चित्रपटाबद्दल. राजच्या भूमिकेसाठी तयारी करण्यासाठी म्हणून शशी कपूर यांनी जम्मू काश्मीर मधल्या नावाडाच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. आणि तुम्हाला माहितीये, यासाठी शशी कपूर अनेक दिवस अशा नावाड्यांसोबत राहिले सुद्धा, त्यांच्याबरोबर जेवले सुद्धा. आता महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा, जिथे राज रीटाला चालत्या ट्रेन मधनं ओढून घेतो. हा शॉट बॉम्बे सेंट्रल वर चित्रित करण्यात आला होता. सूरज प्रकाश यांनी नंदाला ट्रेन मध्ये कसे आणि केव्हा ओढायचे याबद्दल शशी कपूर यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कपूर यांनी सुद्धा त्या सूचनांचं अचूक पालन केलं. प्लॅटफॉर्म संपायला फक्त काही फूट अंतर शिल्लक असतानाच शशी कपूर यांनी नंदाला आत ओढलं तेव्हा प्रकाश यांनी डोळे मिटून घेतले होते. ते म्हणाले की ही घटना इतकी अंगावर शहारा आणणारी होती की आता नंदाचा अंत जवळ आलाय की काय, या विचाराने माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण शशी यांनी आरामात त्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि योग्य वेळी नंदाला ट्रेनमध्ये ओढून घेतलं. अजून एक गमतीशीर गोष्ट माहितीये मंडळी, हा चित्रपट अल्जेरियाच्या चित्रपटगृहांमध्ये काही वर्षे दर 2 दिवसांनी प्रदर्शित करण्यात आला होता, कारण त्याला लोकांकडनं तेवढी मागणी होती. शशी कपूर हे अल्जेरिया, मोरोक्को आणि लिबिया सारख्या उत्तर आफ्रिकन देशांमधील सर्वात यशस्वी भारतीय अभिनेत्यांपैकी एक होते असं म्हणतात. की म्हणून माराकेशच्या बाजारपेठांमध्ये आजही काही वृद्ध दुकानदार, तुम्ही भारतातून म्हणजे शशी कपूर यांच्या जन्मभूमीतून आला असाल तर तुम्हाला खरेदीवर डिस्काउंट देतात. या चित्रपटातली अजून एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हा चित्रपट काश्मीरमध्ये चित्रित केला गेला होता. काश्मीरचं निसर्ग सौंदर्य भरभरून दाखवण्यात आलं होतं, पण बोटीची अनेक दृश्य आणि खोलीच्या आतील भागाचं चित्रीकरण हे मुंबईतील स्टुडिओ मधल्या सेटवर करण्यात आलं होतं. बघा ना मंडळी, आत्ताच्या VFX आणि AI जमान्यात हे सगळं सहज शक्य आहे, पण त्या काळी म्हणजे 1965 मध्ये या सगळ्या गोष्टी कशा बरं केल्या असतील. म्हणूनच तर अशा सगळ्या दिग्गज कलाकारांना हॅट्स ऑफ. अशाच चित्रपटांच्या अनेक गोष्टी जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं जब जब फूल खिले या चित्रपटातलं हे एक सुंदर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 6:15 होत आहेत, प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भालू या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे, पी सावळाराम यांचं, आणि संगीत दिलंय विश्वनाथ मोरे यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 8888 56 00 11.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं हे बालगीत. आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं, स्वर लता मंगेशकर यांचा, चित्रपट साधी माणसं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
3: अक्षय, अरे ये ना.
2: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर. सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
3: अरे हो, किती प्रश्न बाबा.
2: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
3: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांग आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
2: कोण जोगळेकर?
3: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय आणि त्याचं रूपांतर
2: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
3: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
2: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
3: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
2: मग नंबर दे ना त्यांचा.
3: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
2: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
3: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
4: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: श्रोते हो, आत्ताच आपण रंगल्या रात्री अशा या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
0: कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत. तांबडी माती या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात योगेश यांचं गीत आहे आणि संगीत आहे आनंद घन यांचं.
4: शिवा शिवा.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 60वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 60वा श्लोक. याचा अर्थ असा, हे कौंतेय, प्रयत्न करत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनाला देखील ही प्रमथन स्वभावाची म्हणजे शोभणारी इंद्रिय जबरदस्तीने हरण करतात. आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, करीत असता यत्न ज्ञानाच्याही मनासही नेती खेचुनी वेगाने इंद्रिये दांडगीचकी. योगेश्वर साधक बाधक विचार करतात, या मार्गात येणाऱ्या अडचणी देखील विचारात घेतात आणि त्यावर उपायही सुचवतात. कारण कोणत्याही कार्यात अडचणी येणारच, ते अपरिहार्यच आहे. परंतु त्यावर मात कशी करायची, आपला निग्रह ढळू नये यासाठी स्वतःला कसं घडवायचं, याचं मार्गदर्शन गुरु नेहमी शिष्याला करत असतात. भगवद्गीतेतला प्रमुख वक्ता योगेश्वर श्रीकृष्ण हे गुरुस्थानी आहेत आणि अर्जुनांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी केलेला गीतोपदेश

अर्जुन अगदी मन लावून ऐकतो आहे. भगवद्गीतेत 18 अध्यायात 18 योग भगवंतांनी सांगितलेले आहेत. त्या दृष्टीने पाहिलं तर विविध रंगी विविध गंधांच्या फुलांचा पुष्पगुच्छ जसा आकर्षक दिसतो, तशी ही गीता या 18 योगांच्या एकत्रित परिणामामुळे उद्बोधक झालेली आहे. आणि या एका श्लोकामध्ये 3 निरनिराळ्या योगांचा समन्वय साधलेला आहे. इथे यततो म्हणजे प्रयत्नशील म्हणजेच प्रयत्न करणारा अर्थात कर्मयोग आहे. विपश्चितः म्हणजे विद्वान बुद्धिमान अर्थात यामध्ये ज्ञानयोग आला. आणि युक्त आसित मत्परहा म्हणजे माझ्याशी नित्य जोडला जाणारा अर्थातच भक्तियोग आहे. या तिन्हीच्या समन्वयातूनच स्थितप्रज्ञ जन्माला येतो असं कदाचित भगवंतांना सुचवायचं असावं. हा विषय अधिक स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, जयाते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरून आहाती तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. जे पुरुष योगाभ्यासाची साधना करतात यमनियमांचं काटेकोर पालन करतात त्यांना आपलं मन आपल्या स्वाधीन ठेवणं शक्य होतं. नाहीतर इंद्रियांचं सामर्थ्य फार बळकट आहे. विषयांचं सेवन करणं म्हणजे इंद्रिय जय नाही तर त्या इंद्रियांना ईश्वरपरायण करणं हेच श्रेयस्कर. इंद्रियांना चटक लावावी ती परमेश्वराची म्हणजे वाणीला हरिनामाचा छंद लावावा, डोळ्यांना त्याचंच रूप पाहण्याचं गोडी लावावी, कान त्याचं स्तवन भजन ऐकण्यासाठी आसुसलेले असावे. अशा प्रकारे शोभणाऱ्या इंद्रियांना शांत करणं शक्य होतं. आपल्या संतांनी सांगून ठेवलंच आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या हो सुख पहा विठोबाचे मुख. थोडक्यात काय तर कर्म साधण्यासाठी प्रयत्न तर करायला हवेतच, परंतु त्याला जर ईश्वरार्पणतेची म्हणजेच भक्तीची जोड नसेल तर ते वृक्ष होऊ शकतं किंवा तर्क कर्कश होऊ शकतं. तसंच ज्ञानाला भक्तीचं मृदू अस्तर नसेल तर अहंकार बळावू शकतो. परंतु हे तिन्ही योग जर परस्पर पूरक ठरले तर मात्र स्थितप्रज्ञासारखा सिद्ध पुरुष समाजासाठी आदर्श ठरू शकतो. हेच इथे भगवंत मोठ्या खुबीनी सांगतायत. यापैकी कोणताही केवळ एकच योग परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी असमर्थ आहे. म्हणजेच कर्माला ज्ञानाचे डोळे हवेत, ज्ञानाला कर्माचे पाय हवेत आणि भक्तीचं अंतःकरण असेल तर त्याचा एकत्रित असा अनुकूल परिणाम दिसून येतो. जर केवळ ग्रंथाभ्यास असेल, पाठांतर असेल, सिद्धांतांवर शास्त्रार्थ केला असेल तरी जर का इंद्रिय निग्रह नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. कासवाप्रमाणे योग्य वेळी इंद्रिय आवरून धरता यायला हवीत आणि योग्य वेळी मोकळी सोडता येणं आवश्यक आहे. कारण इंद्रियांचा जोर अनिवार्य असतो. विवेकाने कितीही मनोनिग्रह केला तरी इंद्रियांचा ओढा मोठा प्रबळ असतो. इंद्रिय ही क्षोभवणारी असतात. विषयांशी त्यांचा संयोग झाला की त्याविषयीची वासना प्रदीप्त होते आणि मन त्या विषयाकडे ओढ घेऊ लागतं आणि मग बरी वाईट कर्म देहाच्या द्वारे होऊ लागतात. त्यातून मग विवेक नष्ट होतो. म्हणून इंद्रियांचं आणि मनाचं दमन करणं हे ज्ञानी पुरुषाचं प्रथम कर्तव्य आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या गीता रहस्य या ग्रंथाला उपशीर्षक दिलंय ते कर्मयोग शास्त्र. त्यांच्या मते एकच कर्म आचरण्याचे अनेक योग अनेक मार्ग आहेत, अनेक साधनं असतात. त्यापैकी पराकाष्ठेचा चांगला किंवा शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरणात आणता येईल का, त्याला अपवाद तरी कोणते आहेत, त्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या हे जाणण्यासाठी काही धोरण आखावं लागतं. कारण चांगलं वाईट हे शब्द सामान्य आहेत आणि सापेक्षही आहेत. शुभ अशुभ पाप पुण्य धर्म अधर्म हे शब्द त्या त्या परिस्थितीनुसार बदलतात. गीतेतल्या श्रेयस प्रेयस यांचाही अर्थ तसाच आहे. अर्थात अर्जुनाचा कल प्रेयसाकडे नसून श्रेयसाकडे होता आणि त्यासाठीच भगवंत त्याला निरनिराळ्या उदाहरणांमधून स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत आहेत आणि त्याचबरोबर या मार्गात येणाऱ्या अडचणी अडथळे तेही स्पष्ट करत आहेत. त्यात ते म्हणतात, इंद्रिय ही अनिवार्य आहेत, बलवत्तर आहेत. जोपर्यंत इंद्रिय ग्राम अतिशय प्रबळ आहे तोपर्यंत भ्रम होण्याची शक्यता असते. अगदी शहाण्या विद्वान माणसांनी सुद्धा विवेकाने कितीही मनोनिग्रह केला तरी इंद्रियांचा रेटा बळकट असल्यामुळे इंद्रिय त्या विपश्चित पुरुषाला विवेकापासून खाली खेचतात आणि भवसागरात पुन्हा लोटून देतात.
त्यासाठी विरागी पुरुषांनी दोन प्रमुख गोष्टींवर आपलं मन

केंद्रित करणं आवश्यक आहे. एक म्हणजे विषय सुखाविषयी विरक्ती आणि दुसरं म्हणजे इंद्रिय आणि मन यांचं दमन करण्याचा अभ्यास सातत्याने करायला हवा. एकदा का इंद्रियग्राम वश झालं की बुद्धी स्थिर होते. अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. तो अंतर्मुख होऊन विचार करतो, त्याचा इंद्रियांवर पहारा असतो, तो शास्त्र मर्यादा सोडून कधीही गैरमार्गाने आचरण करत नाही. असा हा गीतेचा आदर्श पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालत राहिलं तर आपलंही जीवन निश्चितपणे कृतार्थ होईल. अशा आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना कवी श्रीराम आठवले म्हणतात, अंतर्मुख हा समाधीस्थ हा, बैठक नाही डळमळली, त्याची प्रज्ञा स्थिरावली, यश यत्नाला निर्मम झाला, मर्यादाना ढळलेली, त्याची प्रज्ञा स्थिरावली. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या सवयींच्या मर्यादा आणि स्वतःवरचं नियंत्रण हे दाखवून देणार आहे. आपल्या स्वतःबद्दल आपल्याला फाजील आत्मविश्वास असतो. मी सुशिक्षित, मी बुद्धिमान आहे, चांगल्या वाईटाची जाण आहे, मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकतो. पण भगवंत इथे दाखवून देतात की अति आत्मविश्वास माणसाला बुडवतो. इंटरनेट, चंगळवाद, क्षणिक सुख याचं प्राबल्य असलेल्या आजच्या काळात आपण कधी तिकडे खेचले जातो ते कळतही नाही. आपली इंद्रियच इतकी ताकदवान असतात की ती तुम्हाला, तुमच्या मनाला दोरीला बांधून प्रलोभनाकडे ओढून नेतात आणि मग काही काळानंतर आपण पुन्हा भानावर येतो. स्वतःच्या सवयीवर बारीक लक्ष ठेवणं, सावध राहून त्या वाईट सवयींपासून दूर राहणं ही काळाची गरज आहे.

0: अर्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 60वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल आयडी वरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: श्रोते हो, ठीक 7 वाजता जयमाला कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
3: जयमाला कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.
4: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: जयमाला का शेष भाग आप सुनेंगे अंतराल के बाद।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
2: गजर हरिनामाचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत।
4: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराज यांची रचना, अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात, संगीत दिलंय अशोक पत्नी यांनी।

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सुधांशू यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आता आपण ऐकूया. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया संत तुकाराम महाराज यांची रचना. लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन,
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव यांची रचना, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत सुनील यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत आहे. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ठीक आज 8 वाजता हवामहल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल।

0: एक्सपर्ट.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: जलवा था, जलवा है, जलवा रहेगा, लेकिन एक दिलजला आशिक खुदा से यही कहता है, कोई तो जलवा खुदा के वास्ते दीदार के काबिल दिखाई दे। कोई
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.

0: करणे. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या युगलस्वरात हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट चोरी चोरी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: हावडा ब्रिज या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कमर जलालाबादी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापरा.

0: या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग

0: स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: लता मंगेशकर आणि सुबीर सेन यांच्या युगलस्वरात छोटी बहन या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: बेटी बेटे

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
5: रमेश डाईन.
1: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमात यानंतर हेमंत कुमार यांच्या स्वरात सोलवा साल या चित्रपटातलं मजरूह यांचं गीत ऐकूया. संगीत आहे एस डी बर्मन.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क

0: 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:31 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आपल्या पहिल्या शबच्या वेळी. जय हिंद.